0: नमस्कार, तुम्ही ऐकता वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू. संस्कृतम वदामह हा कार्यक्रम ऐकण्याची वेळ झाली आहे. उद्देश हाच आहे की संस्कृत शिकण्यासाठी तुम्हाला प्रेरित करणं. तर हा प्रोग्राम आपण ऐकणार आहोत चारुहासिनी भावे यांच्यासोबत. लगेच सुरुवात करूया, ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू.
1: नमो नमः. वयं शृण्वन्तः स्मः वेणुध्वनिः FM 90.4 KLE कनसु. कार्यक्रमः अस्ति संस्कृतं वदामः इति. अहमस्मि चारुहासिनी भावे. प्रथमं प्रार्थनां कुर्मः.

आतापर्यंत आपण संस्कृतम वदामः हा कार्यक्रम ऐकत होतो. संस्कृत ही भाषा पूर्वी बोलली जायची, पण अजूनही ती भाषा आपण जपली पाहिजे किंवा त्याची प्राचीन जी संस्कृती आहे ती जपली पाहिजे म्हणून आमचा प्रयत्न होता. कसा वाटला जरूर कळवा. नंबर आहे 9019904904. पुन्हा येणारच आहे तुम्हाला भेटण्यासाठी उद्याच्या कार्यक्रमात, पण तोपर्यंत ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू.

मॉर्निंग, तुम्ही ढुन आहात वेणुभूणी 90.4 FM KLE कनसुवरती आणि भक्तिमय सकाळ. या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे मनीषा तुमच्यासोबत. आज आहे शनिवार 9 मे 2026 आणि सर्वात आधी आजचा सुविचार. खरा आनंद हा दुसऱ्यांना देण्यात असतो, घेण्यात किंवा मागण्यात नसतो. आता आजचे दिनविशेष आणि त्यामध्ये जागतिक स्तरावरती काय घडलं ते सांगते. अटलांटा क्रांती नेमबाजी स्पर्धेत भारताच्या रोपी उन्नीकृष्णनने प्रोन गटात रौप्य पदक पटकावले. पश्चिम जर्मनी देशाचा नाटोमध्ये प्रवेश झाला दिवस होता आजचा. वाफेवर चालणारे सिटी टूरो हे इंजिन 160 किलोमीटर ताशीपेक्षा जास्त वेगाने धावणारे युरोपमधील पहिले इंजिन बनले. पेरू देशाच्या किनारपट्टीवरील झालेल्या 8.8 तीव्रतेच्या भूकंपामुळे 2541

लोक ठार झाले तेही आजच. मुंबईमध्ये घोड्यांनी ओढल्या जाणाऱ्या ट्राम सुरू झाल्या त्याही आजच्याच दिवशी. आता आजचे जन्मदिवस. वसंत नीलकंठ गुप्ते, समाजवादी कामगार नेते, लेखक व समाजवादाचे अभ्यासक यांचा जन्म आजचा. केशवराव मारुतराव जेथे, स्वातंत्र्य सैनिक, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील नेते यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा. गोपालकृष्ण गोखले, भारतीय थोर समाजसेवक यांचाही जन्म आजच आहे. दादोबा पांडुरंग तरखडकर, इंग्लिश व्याकरणकार, ग्रंथकार व धर्म सुधारक यांचाही जन्म आजचा. महाराणा प्रताप मेवाडचे महाराजा यांचाही जन्म आजचाच आहे. हे होते आजचे दिनविशेष. आणि आता एक छानसं भक्तिगीत ऐकत्रा वेणू दोन्ही 90.4 FM.

वेणुधोनी 90.4 FM KLE कणसू आणि भक्तिमय सकाळमध्ये मनीषा तुमच्यासोबत. आज राशी भविष्य सांगते आणि सुरुवात मेष राशीपासून. कौटुंबिक जीवनात सुखासमाधानाचे योग आहेत. एखाद्या बौद्धिक चर्चेत सहभाग पण वाणीवर संयम ठेवणे गरजेचे आहे. वृषभ रास आर्थिक लाभाचे योग असून गुंतवणुकीचा विचार नक्की करा. अपूर्ण कामे पूर्ण होतील, तसेच काम करताना येणाऱ्या समस्या कमी होतील. इथून रास कुणालाही अपशब्द बोलू नका किंवा कुणाचाही अपमान करू नका. मित्रांमुळे खर्च वाढू शकतो. नवीन काम सुरू करताना समस्या येऊ शकतात. कर्क रास कर्क राशीसाठी बुधवार ठीक आहे. फक्त तुम्ही संयमाने वागा. काम वाढते आहे. योग्य नियोजन केले तर वेळेत प्रोजेक्ट पूर्ण होईल. तुमची हुशारी आणि कामाचा वेगाफाट आहे. फक्त सगळ्यांकडून त्याप्रमाणे अपेक्षा करू नका. सिंह रास भावंडांसोबत नातेसंबंध अधिक दृढ होतील. तुम्ही फिरायला जाण्याचा प्लॅन कराल. मानसिक ताण कमी होणार असून काम करताना उत्साह आणि जोश असेल. कन्या रास कन्या राशीसाठी घरात आनंदाचे वातावरण असेल. तुमच्या आपुलकीचे वागणे आणि गोड बोलणे यामुळे काम वेळेत पूर्ण होईल आणि सहकारी मदत करतील. या होत्या सहा राशी आणि आता आणखीन एक छानसं भक्तिगीत ऐकत्र. वेणू धोनी 90.4 FM KLE.

व्यक्तिमय सकाळमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. केली वेणुधुनी 90.4 FM वरती तुम्ही ट्युनिंग आहात आणि आता आपण पुढच्या सहा राशी ऐकू ज्यामध्ये तुळरास. क्रिएटिव्ह काम करण्यावर भर द्या, त्यामुळे नवीन संधी मिळू शकते. शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या तुमच्यात उत्साह असेल. वृश्चिक रास, गाडी चालवताना सावध राहा, अतिवेग घातक असतो हे लक्षात राहू द्या. बोलताना गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्या. धनुरास, घरामध्ये जास्त वेळ देणार आहात, त्यामुळे मानसिक समाधान वाढेल. मित्रांसोबत सहलीला जाण्याचा योग आहे. मकर रास, वसुली प्रवास आणि उत्पन्नासाठी वेळ चांगली आहे. सरकारी यंत्रणा, मित्र आणि नातेवाईक यांच्याकडून लाभाचे योग आहेत. कुंभ रास, वरिष्ठांची नाराजी सहन करावी लागू शकते, तर मित्रपरिवाराच्या भेटीमुळे मानसिक समाधान मिळेल. मनोरंजनावर खर्च जरा जास्तच होईल. आणि शेवटची मीन रास, दानधर्म करणार असून मानसिक समाधान मिळेल. काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो, तब्येतीची काळजी घ्या. हे होतं 12 राशींचं भविष्य. तुम्ही एकत्र वेणू धोणी 90.4 FM KLE कणसू भक्तिमय.

भक्तिमय सकाळ मध्ये आता मी निरोप घेते, पण जाण्यापूर्वी आजच्या पुण्यतिथी। पंडित फिरोज दस्तूर किराणा घराण्याचे शास्त्रीय गायक यांची आज पुण्यतिथी। करमसी भाई जेठाबाई सोमय्या उद्योगपती यांची पुण्यतिथी आज। अनंत माने मराठी चित्रपट दिग्दर्शक यांची पुण्यतिथी आजच्याच दिवशी। कर्मवीर भाऊराव पाटील भारतीय शिक्षण तज्ञ पद्मभूषण यांची पुण्यतिथी आजच आहे। नारायण वामन टिळक रेव्हरंट यांची पुण्यतिथी आजच्याच दिवशी। कान्होबा रणछोडदास डॉक्टर कवी व शास्त्रज्ञ यांची पुण्यतिथी आज। या होत्या आजच्या पुण्यतिथीने। यासोबत मनीषा निरोप घेते, उद्या पुन्हा येईनच, पण तोपर्यंत तुम्ही एकत्र गणतो 90.4 FM KLE कनसू। नमस्कार।

बेळगावचा नवा मानाचा शिखर लक्झरीचा नवा अध्याय. बेळगावकरांनो, आलिशान जीवनशैलीच्या नव्या ओळखीला तयार आहात का? घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी वन लाईफ. अंबिका इन्फ्रा बिल्ड अँड कोरे डेव्हलपर्स, शहरातील सर्वात मोठा आणि भव्य गेटेड रेसिडेन्शियल प्रकल्प. हा केवळ निवासी प्रकल्प नाही तर बेळगावच्या जीवनशैलीत घडणारा एक ऐतिहासिक बदल आहे. आधुनिक सुविधा आणि सुसज्ज उत्कृष्ट नियोजनातून साकारलेली एक आलिशान वसाहत. सर्वोत्तम जीवन जगणाऱ्यांसाठी हा भव्य प्रकल्प कोरे डेव्हलपर्स आणि अंबिका ग्रुप यांच्या प्रतिष्ठित संयुक्त उपक्रमातून साकारला जातोय. अनेक वर्षांचा अनुभव, विश्वास आणि दर्जेदार बांधकाम यांचा संगम म्हणजेच वन लाईफ अंबिका इन्फ्रा बिल्ड अँड कोरे डेव्हलपर्स. पूर्ण पारदर्शकता आणि आधुनिक अभियांत्रिकी मानांकनानुसार उभारलेले ही घरे मजबूत, सुरक्षित आणि सौंदर्यपूर्ण आहेत. शहरातील प्रतिष्ठित भाग्यनगर नव्वा क्रॉस येथे वसलेला हा भव्य प्रकल्प 200 आलिशान फ्लॅट सह एक शहरातील शहर आहे. सुरक्षित गेटेड कम्युनिटी, सुंदर बागा, जागतिक दर्जाच्या सुविधा आणि सुसंस्कृत शेजारी हेच आहे इथले खास वैशिष्ट्य. बेळगावचे भविष्य येथे आकार घेत आहे आणि त्याचा भाग होण्याची संधी तुमच्यासाठी सज्ज आहे. आजच तुमच्या स्वप्नातील घर बुक करा. संपर्क 7760477279. साइट ऑफिस अंबिका प्लॅटिनम, अंबिका वन लाईफ वन केअर, जिथे आरामाला मिळते.

0: तो मी ऐकत धोनी 90.4 FM KLE कनसू. आजच्या विशेष कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. आज आपण निरोगी सांधे आनंदी जीवन हा विषय ऐकणार आहोत आणि या विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर सारंग शेटे, जे केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटलमध्ये वरिष्ठ ऑर्थोपेडिक आणि ऑर्थोप्लास्टिक सर्जन आहेत. सर, वेणुधुनीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे.
1: नमस्कार.
0: आज आपण निरोगी सांधे आनंदी जीवन याबद्दल ऐकणार आहोत. तर सर्वात आधी हा आजार काय आहे तो समजून घेऊया. जवळजवळ मला वाटतंय आपल्या देशातील लाखो लोकांना हा त्रास देतो आणि बऱ्याचदा तो वयामुळे होणारा सांधेदुखीचा त्रास म्हणून सुद्धा आपण दुर्लक्षित करतो. तर आजचा विषय रुमेटॉइड आर्थरायटिस आहे. सर, काय सांगाल की काय आहे हा नेमका आजार?
1: रुमेटॉइड आर्थरायटिस हा आर्थरायटिसचाच एक प्रकार आहे. जसं ऑस्टिओ आर्थरायटिस असते तसं रुमेटॉइड आर्थरायटिस पण असते. पण ऑस्टिओआर्थरायटिस हे एज रिलेटेड आहे, म्हणजे वयानुसार जी सांध्यांची झीज होती त्याच्याप्रमाणे. ती युजली 60 वयानंतर ऑलमोस्ट बऱ्याच लोकांना ऑस्टिओआर्थरायटिस हा होतोच, कुठल्या ना कुठल्या, म्हणजे नीचा होईल, हिपचा होईल, कुठल्या ना कुठल्या प्रकारचा होतो. पण रुमेटॉइड आर्थरायटिस हा आजार युजली कमी वयात सुद्धा होतो, अगदी 18, 20, 30 आणि ज्युवेनाईल म्हणून पण एक प्रकार आहे तो पण होतो. जर ह्याची म्हणजे प्रिव्हॅलन्स जे आपण म्हणतो किंवा इन्सिडन्स वगैरे असे जे आपण इपिडेमिओलॉजिकल जे काही आमचे पॅरामीटर आहेत, तर थोडक्यात सांगायचं झालं तर एक जवळजवळ 18 ते 20 मिलियन, म्हणजे जवळजवळ 2 करोड लोकांना हा रुमेटॉइड आर्थरायटिस हा त्रास आहे.
0: बापरे.
1: आणि त्यापैकी 15 ते 20% लोक भारतात आहेत, म्हणजे असं बऱ्याच लोकांना. आणि दुसरं एक म्हणलं तर 70% यातले पेशंट ह्या स्त्रिया असतात.
0: अच्छा.
1: तर हे महत्वाचा विषय आहे, म्हणजे कमी वय आणि स्त्रिया ह्यांच्यात हा येऊ शकतो.
0: मग काय असं कारण आहे सर इतका आजार होण्याचं? हे
1: आता बरेच आजार आहेत, तसं ह्या आजाराला जेनेटिक पण फॅक्टर आहे. ह्याच्या बरोबरच साधारणतः थंड हवेच्या प्रदेशात वगैरे जे काही लोक आहेत त्यांच्यात पण एक प्रिडिस्पोजिशन आढळलेलं आहे. पण थोडक्यात काय तर हा आजार जर आपण डिफरन्शियल म्हणून जर पाहायचा झाला तर सगळ्यांना वाटतं ऑस्टिओआर्थरायटिस आहे, पण हा थोडा वेगळा आहे. ह्यात फक्त वेअर अँड टेअर होत नाही कार्टिलेजची, तर जे आवरण आहे जॉईंटला ज्याला आम्ही सायनोयम म्हणतो, हे प्रत्येक जॉईंटला असते. त्याचा इम्युनो कॉम्प्लेक्स मध्ये प्रॉब्लेम आल्यामुळे त्याचा हा आजार असतो. म्हणजे त्याची जी लेअर आहे, त्याची जी पेशी आहे, त्यातच एक वेगळ्या प्रकारचं वेगळ्या दिशेने त्यांची वाटचाल चालू होते. त्यामुळे ते स्वतःच जॉईंटला हळूहळू हळूहळू त्याचं डिस्ट्रक्शन चालू होते किंवा आर्थरायटिस चालू होते. म्हणा सुरुवातीला कमी प्रमाणात, एका दिवसात काय होत नसते, जसं जसं वय वाढेल तसं तसं हा आजार व्हायला लागतो. पण वेअर अँड टेअर जसं ऑस्टिओआर्थरायटिस आहे वयानुसार, तसं रुमेटॉइड हा कमी वयात सुद्धा येणारा आजार आहे आणि बऱ्याच लोकांना तो 20 ते 30 मध्ये येतो.
0: मग सर, हा आजार लवकर ओळखण्यासाठी कोणती अशी लक्षणं आपण लक्षात घेऊ शकतो?
1: डायग्नोसिस किंवा ह्याचं निदान करणं फार महत्वाचं आहे. सगळ्यात महत्वाचं यात लक्षण म्हणलं तर ज्याला इंग्रजीत अर्ली मॉर्निंग स्टिफनेस, म्हणजे सकाळ सकाळी उठल्यावर आपण जे काही दैनंदिन नाश्ता करतो, ब्रश वगैरे करतो, ह्या सकाळी उठल्या उठल्या त्या अर्ध्या एक तासात आपण युजली सगळेजण फ्रेश उठतो. पण या लोकांना बऱ्याच वेळा सकाळ सकाळी जॉईंट मध्ये थोड्या प्रकारचं आकडाहाट किंवा स्टिफनेस आणि लवकर असे ते उघडत नाहीत म्हणा, किंवा सकाळ सकाळी ती फ्रेशनेस त्यांना जाणवत नाही. हे सुरुवातीला एकदम नकळत असते, अर्धा एक तास सुरुवातीला राहत, नंतर दे आर ओके, नंतर त्यानंतर एकदम त्यांना पहिल्यासारखं वगैरे चालत. हा जो प्रकार आहे, हाताची बोट म्हणा, पायाची बोट म्हणा, रिस्ट म्हणा, मनके आणि तुमचे गुडघे म्हणा, सांधे म्हणा, किंवा जरुरी नाही की सगळे मिळूनच, एका स्मॉल जॉईंट मध्ये पण सुरू होऊ शकतं आणि हळूहळू हे वाढत जातं. म्हणजे सुरुवातीला 1-2 वर्ष कमी प्रमाणात राहणार आणि नंतर मग असं आढळून येतं 3-4-5 वर्षानंतर की मला हे सारखंच व्हायला लागले. ह्याच्यानंतर मग पेशंट आपल्याकडे यायला लागतात. बरेच पेशंट ज्यांना स्वतःच्या शरीराची चांगली पटकन ओळख होते किंवा पटकन हा त्रास लक्षात येतो त्यांच्याकडनंही निग्लेक्ट होत नाही, पण बऱ्याच जणांकडनं अर्ध्यापेक्षा जास्त लोकांना हळूहळू ते निदर्शनास येत मग ते डॉक्टरकडे येतात. डॉक्टरकडे आल्यानंतर मग आम्ही सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे त्याची हिस्ट्री काय आहे, म्हणजे त्यानं हे जे सांगितलेला जो त्रास आहे तो नक्की आमच्या पॅटर्न मध्ये बसतो का रुमेटॉइडच्या, त्यात आम्ही बसून मग त्याला योग्य ती इन्व्हेस्टिगेशन आहेत, रुमेटॉइड पॅनल ज्याला आम्ही म्हणतो, मग त्याला रक्तातून पण हा त्रास ओळखला जाऊ शकतो. पुन्हा त्याचा एक्सरेज मध्ये पण हा आढळून येतो, मग ते काय हाताचे म्हणा किंवा रिस्टचे म्हणा, एक्सरे म्हणा किंवा जी काय सूज येणं, सकाळ सकाळी स्टिफनेस असणं, दुखणं, फ्रेश न वाटणं, ह्या सगळ्या गोष्टी जोडून येतात. किंवा बऱ्याच जणांना सिमेट्रिकल इन्व्हॉल्वमेंट ज्याला म्हणतो की दोन्ही बाजूला एकसारखंच आहे असं पण बऱ्याच जणांच्यात होतं. कधी कधी म्हणजे दोन्ही हाताच्या बोटांमध्ये एकसारखं स्टिफनेस वाटायला लागले, आखडाट वाटायला लागली, किंवा दोन्ही रिस्टमध्ये म्हणा, दोन्ही गुडघ्यात म्हणा, असं हे चालू होतं. बऱ्याच जणांना सिमेट्रिकल नसते, असिमेट्रिकल असतं. मात्र पॅटर्न ओव्हरऑल त्याची 5-6 लक्षणं आहेत. त्यातली सगळ्यात महत्वाचं म्हणजे दुखणं, आखडाट आणि स्वेलिंग आणि सकाळ सकाळची जी आहे, फार रिअरली संध्याकाळची पण असते, पण ह्या साधारणतः पॅटर्नमध्ये जर बसला तर मग डॉक्टरच्या लक्षात येते हे वाताचं लक्षण आहे किंवा रुमाटॉइडच्या प्रकारामध्ये मोडायला लागले. बऱ्याच जणांना इंडेक्स ताप पण आलेला असतो आणि त्यानंतर हे सुरू झालेलं असते असं पण असते. तर थोडक्यात रुमाटॉइडची स्पेसिफिक पॅटर्न आहे, पण तापामुळे चिकनगुनिया वगैरे असे पण आहे. तर थोडक्यात असं जर सारखं जाणवायला लागलं तर तुम्ही तुमच्या डॉक्टर किंवा जी काही वैद्य आहे त्यांच्याकडे जाऊन तुम्ही त्याचं निदान करणं गरजेचं आहे.
0: मग जशी आपण सुरुवातीची लक्षणं आता सांगून दिलीत सर, तर बऱ्यापैकी म्हणजे हाताची बोटं वगैरे आखडणं असेल किंवा असं एवढं फ्री मुवमेंट वाटत नाही वगैरे वगैरे, तर अशा वेळी आपण कधी कधी हळदीचं दूध घेणं किंवा तेल मालिश करणं किंवा असे घरगुती काही उपाय करतो, तर मग डॉक्टरांकडे नेमकं आपण कधी जावं?
1: साधारणतः सुरुवातीला तुम्ही हे ट्रीटमेंट घेतलं तर ठीक आहे, पण एकदा ह्या ट्रीटमेंटने तुम्हाला तात्पुरता आराम आला पण हे राऊंड राऊंड जर सारखं यायला लागलं तर मात्र तुम्हाला नक्कीच डॉक्टरकडे जायला लागेल असं आहे. आणि ह्याच्यापेक्षा महत्वाचं म्हणजे घरच्यांची हिस्ट्री पण महत्वाची आहे. जर घरी कुणाला तर हा पूर्वी आजोबाला वगैरे कुणाला जर होऊन गेला असेल ते पण लक्षात येणं गरजेचं आहे. आणि युजली जर रुमाटॉइड म्हणलं तर ह्यांचं पहिल्या 30 एकदम समोर मॅनिफेस्टेशन होतच, म्हणजे हात पाय वगैरे थोडे थोडे वाकडे झालेले असतात, तेवढं जास्त आपल्या लक्षात येत. काही काही जणांचं म्हणजे शरीराचं कसं गणितासारखं नसतंय, काही काही जणांचं एकदम आठवण येत नाही पण काही काही जणांचं एकदम येतं. आणि ही जी तात्पुरती रेमेडी हळदीचं दूध पिणं वगैरे ठीक आहे, यांना इम्युनिटी वाढते, पण यांना आजार तुमचा एकदम असं क्युअर तर होणार नाही किंवा त्याची एकदम हे फुल लॉंग टर्म ही ट्रीटमेंट नाही आहे हे महत्वाचं जाणून घेणं. ह्यात म्हणजे पेशंटने हे लक्षात घेणं फार महत्वाचं आहे की मी नुसतं हळदीचं दूध घेतलं किंवा काहीतरी लावलं आणि त्यानं ते नीट होणार असेल अशी काय परिस्थिती हे हा असा आजार नक्कीच नाही. ह्याला प्रॉपर ट्रीटमेंट घ्यायला लागेल. भले आपल्या कल्चरमध्ये आहे सगळं हे लावणं वगैरे घरगुती उपचार ठीक आहे, पण आरए फॅक्टर पॉझिटिव्ह आला, अँटीसीसीपी एक वेगळी टेस्ट आहे ती आली किंवा असं सगळ्या पॅटर्नमध्ये, ह्याचा अर्थ असं नाही की तुम्ही स्वतःच टेस्ट करा, पण त्याचं तुमचा त्रास तुमची जी लक्षणं आहेत डॉक्टरनं ती ओळखली, तुमची हिस्ट्री ओळखली, मग तुमचा जे काय ब्लड टेस्टमध्ये आले आणि तुमचं एखाद जर लागलं तर एक्सरे, असं 3-4 पॅटर्नमध्ये जर बसलं तर मग त्याला लेबल करायला पाहिजे, नाहीतर उगाच चुकीचं डायग्नोस करण्यात पण अर्थ नाही.
0: बरोबर ना. मग सर याला ऑपरेशन करावं लागतं आपल्याला?
1: हो, बऱ्याच पेशंटला ऑपरेशन लागतं पण ते काय लगेच येत नाही. ज्यांचे भलेही एक्सरे खराब असले, भलेही त्यांना त्रास असला, तरी पण पेशंट हे थोड्याफार कन्झर्वेटिव्ह मॅने म्हणजे विदाऊट ऑपरेशननं चांगले होतात, पण जे काही एका लिमिटला पोहोचतात ज्यांचं दैनंदिन जीवन एकदम अफेक्ट व्हायला लागतं त्या लोकांना आम्ही ऑपरेशन सजेस्ट करतो. आणि ऑपरेशननं खूप भरपूर फायदा आहे, रिप्लेसमेंट सर्जरीज आहे त्याच्यासाठी, बाकीच्या पण 2-4 सर्जरी होत्या पूर्वीच्या काळी, त्याच्यापेक्षा आता सगळ्यात जास्त आणि आता करोडो लोकांना फायदा झालाय. ऑस्टिओआर्थरायटिस प्रमाणे रुमाटॉइड आर्थरायटिसची सुद्धा रिप्लेसमेंट सर्जरी होते.
0: कार्यक्रमामध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया. तुम्ही ऐकत राहा वेणुधुनी 90.4 FM KLE कनसो.
2: नमस्कार, मी शर्मिष्ठा राऊत, तुम्ही ऐकत आहात वेणू ध्वनी 90.4. आजच्या आपल्या या सगळ्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये आपल्याला टेलिव्हिजन बघायला खूप कमी मिळतो. हा आपण रेडिओ मात्र आपण ऐकतो, कारण जास्तीत जास्त वेळ हा आपण गाड्यांमधनच बाहेर प्रवासातच घालवत असतो, त्यामुळे कायम आपल्या बरोबरीला आपली साथ देणारा हे रेडिओ स्टेशन आपल्या बरोबरच असतं. आणि या वेणूध्वनीच्या या 90.4 अनेक वेगवेगळे कार्यक्रम येत असतात, काही कार्यक्रम मी सुद्धा ऐकलेले आहेत, तर त्याचा तुम्ही सुद्धा जास्तीत जास्त आस्वाद घ्या हेच मी तुम्हाला आवाहन करते.

0: Family Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital. Cure for all health-related problems. Experienced doctors and ultra-modern facilities ke saath. KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital and Medical Research Center. Nehru Nagar, Pelagavi. Call 08312477.
1: छोट्याशा ब्रेक नंतर स्वागत आहे तुमचं केली वेणुध्वनी 90.4 FM वरती. तुम्ही ट्युनिंग आहात आणि एका विशेष प्रोग्राम मध्ये आपण रुमेटॉइड आर्थरायटिस बद्दल ऐकत आहोत. तर सर, आता तुमच्या स्पेशालिटी बद्दल थोडस बोलूया की जॉईंट रिप्लेसमेंट हे जे रुमेटॉइड आर्थरायटिस आहे अशा रुग्णांना रिप्लेसमेंट कधी करावं लागतं?
2: जॉईंट रिप्लेसमेंटचं म्हणजे खरं इंडिकेशन आहे पेन. पेन जे तुमचं नॉर्मल ट्रीटमेंटने संपत नाही, किंवा बरेच लोक पेनसाठी पेन किलर घेत घेत किडनी पण लोड होते आपल्या देशात, किंवा खूप लोक अनावश्यक स्टेरॉइडचा पण खूप वापर करतात. हे ऑस्टिओआर्थरायटिससाठी पण खरं आहे आणि रुमेटॉइड आर्थरायटिससाठी पण खरं आहे. तर रुमेटॉइडचे जे पेशंट आहेत ही नुसतं पेनसाठी तर येतातच, ह्याच्या व्यतिरिक्त ह्यांच्या गुडघ्यांची मुवमेंट किंवा दुसऱ्या जॉईंटची मुवमेंट, आम्ही एल्बो सुद्धा करतो, हिप सुद्धा करतो, शोल्डर सुद्धा झालेले आहेत. आणि जर आज स्पेसिफिकली नी बद्दल जास्त बोलू, कारण की नी जास्त प्रमाणात होतं, सर्वात मोठा जॉईंट शरीरातला नी जॉईंट आहे, लार्जेस्ट जॉईंट म्हणतो आम्ही त्याला. तर आपण सांगितल्याप्रमाणे ह्याची सर्जरी आणि आर्थरायटिस सर्जरीमध्ये फार जास्त फरक नसतो, पण ह्यांना जर रिप्लेसमेंट केलं, युजली कमी वयात ह्यांचं, जरी 30-40 वयात पण काय काय जणांना, म्हणजे जर हा पेशंट जर आपण बघितला किंवा ज्यांचे आम्ही केलेले आहेत त्यांच्या घरच्या जे समाधान आहे, आणि त्यांचंच नाही घरच्यांचे जे रिलेटिव्ह आहेत त्यांचं जे समाधान आहे ते जर बघितलं, तर मग लक्षात येतं की ह्यांना आम्ही कुठल्या त्रासातून बाहेर काढले. ज्यांना चालता येत नव्हतं किंवा खूपच 5-10 मीटर वरती 10 फूट गेल्यानंतर धाप लागायची, चालता येत नाही, दैनंदिन जीवनात एकदम फरक आहे. म्हणजे ज्याला म्हणतो सोशल डिसॅबिलिटी पण झालेली आहे, घरात पण नीट उठता येत नाही, आणि ही इट्स अ बर्डन, म्हणजे त्यांच्यावरती पण ही लोड आहे, आजूबाजूला सगळ्यांचा पण लोड आहे. तरी डिसॅबिलिटिंग डिसीज हा रुमेटॉइड आर्थरायटिस फार जास्त आहे ऑस्टिओआर्थरायटिस पेक्षा. एखाद्या वेळेस माणसं ऑस्टिओआर्थरायटिस वडत वडत 70-75 पर्यंत पण नेतात, पण हे आजार तशातला नव्हे ह्याच्यात. आणि ह्यांच्यात ऑस्टिओपोरोसिस पण असते, म्हणजे ह्यांचे हाडं खूप ठिसूळ असतात, त्यामुळे हे पडले बिडले तर फ्रॅक्चर व्हायचे रिस्क जास्त असतात. तर जॉईंट सर्जरी जर ह्यांनी केली तर ह्यांना 3 गोष्टी नक्की मिळतात. एक तर ह्यांना स्टॅबिलिटी मिळते, ह्यांची डिसॅबिलिटी जाते, मुवमेंट येते, ह्याला मुवमेंट म्हणजे सगळं, म्हणजे त्यांचं जे काही दैनंदिन जीवन आहे चालायला लागतात, बसायला लागतात, पेन फ्री होतं, छानपैकी टॉयलेटला इकडं तिकडं सगळीकडे जाऊ शकतात, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पेन जातं त्यांचं. तर त्यांची सोशल डिग्निटी, ज्याला सामाजिक, त्यांना एक वेगळा कॉन्फिडन्स येतो. आम्ही आणि कमी वयात ज्यांचे अफेक्टेड झाले आहेत, खास करून स्त्रिया वगैरे, आणि इव्हन पुरुषात जरी आला रुमेटॉइड म्हणजे कमी वयात, तर ते एकदम फुल ब्लोन येतो, म्हणजे सगळे जॉईंट जातात. पण जसं जसं नी रिप्लेसमेंट सारख्या ऑप्शन त्यांना, म्हणजे त्यांचं समाधान बघण्यालायक असते, 5 वर्षाआधीचं 2 वर्षाआधीचं आता
1: हो ना. मग हे नी रिप्लेसमेंट मध्ये सर काही साईड इफेक्ट्स आहेत आपल्याला?
2: साईड इफेक्ट म्हणलं तर योग्य, ज्याला गरज आहे ज्याला केलं तर साईड इफेक्ट वगैरे असं काही नाही, पण सर्जिकल रिलेटेड थोडेफार रिस्क आहेत त्याचे. पण आता ऑपरेशन खूप जुनं झालेलं आहे, ह्याला मी खूप चांगलं उदाहरण देतो, म्हणजे आपण भारत देशात खूप वरती आलेलो आहे, मान्य आहे, आपण खूप प्रगती केलेली आहे, पण ह्या ऑपरेशनच्या बाबतीत जर बोलायचं झालं, हे ऑपरेशन आपल्या इथं उशिरा पोहोचलेलं आहे. हे ऑपरेशन भारताचा जो राणावत होता, हे खूप वर्षापूर्वी तिकडे न्यूयॉर्कला गेले, तिकडे सेटल झाले, त्यांनी तिकडे खूप जबरदस्त प्रमाणात हे काम केलं. ह्या जर संलंगित उदाहरण म्हणलं तर आपल्या देशात भीती खूप आहे, कारण की माहिती कमी आहे. आता आणि समजा दिल्लीकडे वगैरे 20-25 वर्षापूर्वी जास्त व्हायचे, आता 10 वर्षात आपल्या बेळगाव साईडला आता हे योग्य प्रकारे, ज्याला आम्ही ऍक्सेप्टन्स फॉर द प्रोसिजर असं आपण म्हणतो, आणि पेनिट्रेशन ऑफ दिस सायन्स हे आता ह्या भागात झालेलं आहे. तर थोडक्यात काय, आता आपले राकेश शर्मा किती 70 साली गेलते, पुन्हा आपला दुसराच गेला आता अंतराळवीर म्हणून, रशियानं 50 साली तिकडे लायका डॉग पाठवलेलं, म्हणजे ही विचार करण्याची गोष्ट आता आपल्याकडे आली. पण ह्याच्याबद्दल सेम नी रिप्लेसमेंटचं पण असंच आहे, पण ही बऱ्याच वर्ष जगात हे सायन्स खूप पुढे गेलेलं आहे आणि खूप वेगळ्या लेवलला गेलेलं आहे. ह्याच्या छोट्या छोट्या गोष्टींवरती पण खूप चांगला रिसर्च झालेला आहे, आणि आता ह्या प्रोसिजरला ऑलमोस्ट 90 95-99% सक्सेस रेट आहे, विच इज लाईक एनिथिंग.
1: बरोबर ना. मग जसं तुम्ही सरळ लक्षणांमध्ये सांगितलं किंवा हा आजार जो आपल्याला होतो त्याबद्दल जे आपण बोललो, तर थंडीमुळे हा आजार वाढण्याची अशी शक्यता काही असते का?
2: थंड प्रदेशात साधारणतः काही काही रिसर्च मध्ये त्याचे प्रेशर बिशर वाढल्यामुळे बॅरोमेट्रिक प्रेशर वगैरे जॉईन होतो त्याचा इफेक्ट राहतो, आणि म्हणजे थोडं कॉन्ट्रॅक्चर ज्याला म्हणतो किंवा थोडं स्पाज मध्ये असतात मसल त्याच्यामुळे थोडं ह्याचं प्रमाण राहतंय त्याचं. पण ओव्हरऑल जर वॉर्म वगैरे राहिला थंड प्रदेशात वगैरे तर ती काही अडचण येत नाहीये. आणि म्हणजे त्याचा अजून इव्हिडन्स 100% आपल्या पुढे आलेला नाहीये, पण कोल्ड क्लायमेटचा नक्कीच फरक आहे. आणि थंड ह्याच्यात आरे लोकांना त्रास खूप जाणवतो, खास करून विंटर मध्ये त्यांना अटॅक्स येतात. गवटी पेशंट असेल म्हणजे बरोबर युरिक ऍसिड वगैरे पण साधारणतः जर झाला असेल तर थंड ह्याच्यात त्यांना जास्त, खास करून थंड हवामानात किंवा विंटर मध्ये डिसेंबर नोव्हेंबर मध्ये हा त्रास ज्यादा होतोच. त्यामुळे ह्याला आपल्या इकडे वायू वात असं सुद्धा आपल्या म्हणजे हवामानाबरोबर हे लोक म्हणतात आबाळ आल्यानंतर वगैरे, म्हणून त्याचं एक असोसिएशन डेफिनेटली आहे.
1: मग अशा पेशंटने सर अशा वातावरणामध्ये काय अशी स्वतःची काळजी घ्यायला पाहिजे?
2: त्यांनी स्वतःला जरा वॉर्म ठेवलं पाहिजे, थंड जास्त म्हणजे बाहेर जास्त किंवा अर्ली मॉर्निंग जे एकदम उठून वगैरे त्यांना, त्यामुळे तर सकाळ सकाळी त्यांना आकडाट असते, सकाळ सकाळी जी काय त्यांना स्टिफनेस वगैरे असते, थोडे कपडे वगैरे वॉर्म वगैरे वापरले तर फरक राहणार त्यांना असं आहे. आणि एक्सरसाइज वगैरे जॉईंटचे करत राहायचे वरच्यावर जेवढे सहन होतात, जेणेकरून जॉईंट मध्ये स्ट्रेंथ राहणार, स्ट्रेचिंग राहणार, आणि त्याच्या खाली जे ऑस्टिओपोरोसिस किंवा जी हाडाची जी घनता कमी होते कारण की त्यांची चालण्याची क्षमता कमी झालेली असते, त्यामुळे जेवढं चालतील तेवढं त्याचा फायदा राहणार त्यांना आणि बोन मध्ये पण मजबूती येणार असं आहे.
1: मग अशा पेशंटना काही आहारामध्ये बदल करावा लागतो?
2: आहार म्हणलं तर हे जरा न्यूट्रिशनिस्ट आणि डायटिशियनचा विषय आहे, पण आमच्यातर्फे तर आम्ही त्यांना व्हिटॅमिन डी वगैरे लेवल्स जरा चेक करून बोन हेल्थसाठी देतो. जास्त नाही, थोड्याफार प्रमाणात वर्षातून 1-2-3 महिनेच कॅल्शियम जास्त नाही, कारण की जास्त कॅल्शियम काढलं तरी किडनी स्टोन्स होतात. त्यामुळे सगळं काय आहे ते बॅलन्स्ड प्रमाणात जर आपण दिलं, खास करून व्हिटॅमिन लेवल्स जर त्यांच्या मेंटेन केल्या तर नक्की त्यांना फायदा होतो. ओमेगा 3 फॅटी ऍसिड असलेले ज्याला आपण म्हणतो साधारणतः वॅलनट्स वगैरे, साधारणतः बदाम फिदाम असं काय असेल तर, पण हा सगळा विषय जरा डायटिशियनचा आहे, त्यामुळे आम्ही जास्त त्यांना ह्याच्याबद्दल काय आम्ही जास्त बोलत नाही, कारण की बऱ्याच जणांना जेनेटिकली पण आलेला असतोय. पण आहार डेफिनेटली जास्त वजन वाढेल वगैरे असा आहाराचं नेहमी नुकसान आहेच, तर एक्सेसिव्ह फूड शुगर फूड वगैरे ह्यानं इनडायरेक्टली आता सगळं रिलेटेड आहे आलेलंच आहे, त्यामुळे तेवढं जरा काळजी घेतलं तर नक्की फायदा होतोय.
1: मग सर हे रुमेटॉइड आर्थरायटिस जो आहे तो म्हणजे पूर्णपणे बरा होणारा रोग आहे की कसं?
2: रुमेटॉइड आर्थरायटिस पूर्णपणे बरा होणं असं म्हणता येणार नाही, त्याला 100% क्युअर नाही आहे, पण तुम्ही त्याचे जी काही लक्षणं आहेत ती कमी करू शकता, त्यांचा जी काही त्रास आहे ती आटोक्यात आणू शकताय. पुन्हा जी ज्या रेटनं हा आजार वाढायला लागलाय ती रेट आपण कमी करू शकतो, त्यात मागे जाऊ शकत नाही आपण, कारण की ऑलरेडी तिथं इम्युनो कॉम्प्लेक्सेस वगैरे तयार झालेले असतात आणि सगळ्या जॉईंट मध्ये सुरू झाले. आता बायोलॉजिकल्स म्हणून एक वेगळंच नवीन चांगले ट्रीटमेंट आलेले आहेत, त्याला वेगवेगळ्या प्रकारची इंजेक्शन आलेले आहेत, थोडे महाग आहेत, आणि त्याचा अर्ली एज म्हणजे कमी वयातच जर त्याचा उपयोग झाला तर बऱ्याच खूप जणांना खूप त्याचा चांगला उपयोग होतो, पण त्याचे पण साईड इफेक्ट्स आहेत. त्यामुळे प्रत्येक म्हणजे एकाच मापाचा शर्ट सगळ्याला बसणार नाही त्यातला प्रकार आहे, ही टेलरमेड ट्रीटमेंट आहे. आणि त्यांनी म्हणजे योग्य मार्गदर्शन घेऊन प्रॉपर डायग्नोसिस घेऊन पेशंट त्यात फिट बसत असेल तरच त्याला हो म्हणलं पाहिजे असं आहे, पण ती योग्य लागू होते त्याला ते एकदम संजीवनी असल्यासारखंच आहे. बायोलॉजिकल ज्यांना ज्या पेशंटला ट्रीटमेंट फायदा झालाय पण त्यात चाकोरीत आमच्या बसला पाहिजे तो.
1: मग हे रुमेटॉइड आर्थरायटिस असेल किंवा आपलं नी रिप्लेसमेंट असेल याचं सर्वांचं आपल्या केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटलमध्ये कशा प्रकारे ट्रीटमेंट आहे आणि कसा खर्च येतो?
2: फार उत्तम प्रश्न आहे, कारण की बऱ्याच जणांना ह्याचा खूप डाऊट आहे, खूप जणांना भीती आहे. आणि केएलई टर्शरी केअर सेंटर म्हणून, क्वॉटर्नरी केअर सेंटर म्हणून आपलं प्रचलित आहे. बऱ्याच वेळा आयसीयू चे पेशंट असं म्हणून पण बऱ्याच वेळा असं होतं, पण जॉईंट रिप्लेसमेंटचं आपल्या इथं खूप मोठ्या लेवलचं काम चालू आहे. कदाचित ह्या भागात सर्वात जास्त आपला नंबर आहे. आणि इथं 15 वर्ष झालं ही सर्जरी सुरू होती. पूर्वीच्या काळी पण ह्या सर्जरी होत होत्या. आता मी स्वतः इथं 11 वर्ष झाले ही सर्जरीज करतो. माझे पर्सनल 10 इयर्सचे रिझल्ट आहेत. आणि पूर्वीचे जे काही पेशंट आहेत जे आजूबाजूच्या भागात येऊन त्यांचं रिव्हिजन सुद्धा आपण करतो. तर थोडक्यात काय, एखादा जॉईंट जर चांगल्या पद्धतीनं बदलला तर 15 ते 25 वर्ष इझिली जातो. 28 वर्ष सुद्धा चाललेली जॉईंट आहे. पण युजली काय, आम्ही 60 to 70 मध्ये जॉईंट रिप्लेसमेंट आम्ही ज्यांना गरज आहे त्यांच्याबद्दल बोलायला लागलोय. जर जॉईंट रिप्लेसमेंट केला तर त्यांच्या लाईफ लॉंग पर्यंत तो 85 पर्यंत वगैरे चालला तर आणि काय पाहिजे. आणि त्यांचं सगळे रिक्वायरमेंट कमी होते. उगाच पेन किलर खात बसा, जरा काय झालं की इकडे जा तिकडे जा, सारखं डॉक्टर बदला, असं बराच जो विषय चालू असतो. उगाच एक्सरे काढा, असं फार काय काय चालू असते. आणि ते पुढं ढकलायचं ह्याचं काय म्हणजे गरज नाहीये. आत्ता म्हणलं तर आम्ही सगळ्या प्रकारचे, सगळ्या कंपन्यांचे, इव्हन रोबोटिक्स वगैरे सगळं झालेलं आहे केएलई मध्ये. ह्याचं मोठं सेंटर आहे आपल्याकडं. आणि कॉस्ट म्हणलं तर 1 लाख ते 3.5 लाख रुपये खर्च आहे याचा. तर कमीत कमी काय काय ज्यांना पैसे कमी आहेत सांगता, 1 लाखामध्ये पण आम्ही बऱ्याच जणांना दिलेले आहेत जॉईंट. बऱ्याच योजना आहेत यशस्विनी वगैरे असल्यानं आणि स्वस्तात होते. बऱ्याच योजनांमध्ये खूप त्यांना फायदा होतो. जॉईंटची जी किंमत आहे ती साधारणतः 50,000 आता 4.5 लाख रुपयाचा सुद्धा जॉईंट आहे मार्केटमध्ये. तो सुद्धा इंडियात सुरू झालेला आहे. त्याला आम्ही सिरॅमिक म्हणतो. पण प्रत्येक नवीन गोष्ट आली तर लगेच वापरायची नसते. नवीन आलेली गाडी कशी आहे आधी बघायची असते, नाही तर उगच ऍक्सिडेंट होते. ते आमचा अनुभव आहे. युजली आम्ही ज्या जॉईंटचा 30-40 वर्ष ट्रॅक आहे, रिझल्ट आहे आमच्या हातात, ते जॉईंट आम्ही रिकमेंड करतो.
1: बरोबर.
2: म्हणजे ज्याचा रिझल्ट आहे, ज्यांनी म्हणजे आमच्याकडे इंजिन जॉईंट रजिस्ट्री पण आहे. म्हणजे जे काय आम्ही जॉईंट रिप्लेसमेंट करतो त्याचा डाटा आम्ही इंडियन जॉईंट रजिस्ट्रीला पाठवतो. तर ती रजिस्ट्री माझ्यासारखेच असे जेवढे पण सर्जन्स इंडियात आहेत त्यापैकी बरेच लोक ह्याला कॉन्ट्रीब्युट करतात. मग आमच्या लक्षात येतं की कुठला जॉईंट फेल व्हायला लागला आहे किंवा कुठल्या ह्याचे काय नव्हतं. असं वर्ल्डमध्ये सगळे जॉईंट रजिस्ट्री आहेत. तरी गेली 40-50 वर्ष काम चालू आहे. तर त्याच्यावरनं लक्षात येतं. मग ह्याचा पण डाटाचा आम्ही फायदा घेतो. आणि अशा पद्धतीनं जॉईंट रिप्लेसमेंट एकंदरीत पूर्ण सक्सेसफुल आहे. आणि डिपेंडिंग ऑन कॅटेगरी, तुम्ही स्पेशल कॅटेगरीत करता काय, प्रायव्हेट वॉर्डमध्ये, आता रेल्वे तिकीट किती जाय म्हणल्यावर काय उत्तर द्यायचं, तर त्याचं उत्तर आहे तुम्ही जनरल वॉर्डमध्ये बसताय का फर्स्ट एसीत बसताय, अशा पद्धतीचं आहे. तर थोडक्यात काय, पण ओव्हरऑल तुम्ही ट्रेन एकाच वेळी जाते त्या पद्धतीने तुमचं ऑपरेशन ही आम्हीच करतो, चांगल्या पद्धतीनं करतो. ज्याला अफोर्डेबल नाही त्याला थोडं खालच्या वॉर्डमध्ये, ज्याच्याकडे जास्त पैसे आहेत त्यांच्या पुढच्या वॉर्डमध्ये, किंवा मेडिक्लेम पण वगैरे आहे. तर थोडक्यात काय, हे ऑपरेशन ज्यावेळी आलतं भारतात एक जवळजवळ 20 वर्षापूर्वी त्यावेळी खूप महाग होतं. आता खूप अफोर्डेबल झालेलं आहे. परदेशातले लोक येतात हित करतात. बऱ्याच देशात ह्याची सुविधाच नाही. भारतासारख्या देशात डॉक्टर आहेत, तुम्हाला वेगवेगळे मोठे अद्ययावत हॉस्पिटल झालेले आहेत, सगळं आहे. अनेस्थेटिस्ट आहेत, पूर्वी पेन खूप व्हायचं, मल्टी मॉडल ट्रीटमेंट आले, मल्टी मॉडल अनॅल्जेसिया आले, अजिबात दुखणं राहत नाही, छान छान फिजिओथेरपी आलेली आहे. एवढ्या त्यात सुधारणा झालेल्या आहे की पहिल्यासारखं भीती करायचं कारणच नाही. आणि उगच कुणाचं पण ऑपरेशन होत नसते. त्याच्या आम्ही पहिल्यांदा फिटनेस घेतो, हार्ट फिटनेस सगळं आहे. ते सगळं टीम वर्क आहे. आणि मगच एखाद्याला सल्ला देतो. बऱ्याच पेशंटचे दोन्ही गुडघे एकत्र बदलत नाही. ते एखाद्याचे रिस्क असतील तर आम्ही म्हणतो एकच बदला कमी. फारच रिस्क असेल तर मग त्यांना आम्ही कन्झर्वेटिव्ह सांगतो. पण सध्या भारतात हे ऑपरेशन खूप मोठ्या प्रमाणात व्हायला लागले आणि खूप सक्सेसफुली व्हायला लागले. ह्याच सगळ्यांना, सगळ्या सर्जन्सला आणि ह्या सायन्सला खूप जास्त म्हणजे आता म्हणजे इट्स लिडिंग ऑल ओव्हर द वर्ल्ड. पूर्वी इन्फेक्शन 10% होतं, आता इन्फेक्शन रेट ऑलमोस्ट 1% वर आणलाय. इट इज लाईक जर समजा तुम्ही आता रस्त्यावरती गेला तर ऍक्सिडेंट रेटची काय गॅरंटी, म्हणजे लेस दॅन 1% तसं झालेलं. उलट ती कदाचित जास्त असेल. तर आता ही 10 वरून 1 वर आणलेलं आहे. त्याच्या प्रत्येक कॉम्प्लिकेशन रेट आम्ही तेवढा कमी आणलेला. कारण की इम्प्रुव्हमेंट इन सायन्स आणि टेक्नॉलॉजी, मेटलर्जी, सगळ्या फार सगळ्या बाजूनं, चारी बाजूनं त्याची खूप जास्त सुधारणा.

श्रोतेहो नमस्कार. तुम्ही ऐकताय वेणुधोनी 90.4 KLE कनसू आणि आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, आज आपण जाणून घेणार आहोत महिलांचं आरोग्य आणि आहार कसा असावा याबद्दल, आणि या विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी माझ्यासोबत आहेत डॉक्टर निकिता.

0: वागेवाडी त्या एक आहार तज्ज्ञ आहेत आणि गेली 5 वर्ष विम्स हॉस्पिटलमध्ये त्या कार्यरत आहेत. मॅडम, वेणुधनीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे.
1: थँक्यू. नमस्कार.
0: आज आपण महिलांचं आरोग्य आणि आहार कसा असावा या विषयावरती बोलणार आहोत. एकंदरीतच हा टॉपिक खूप मोठा आहे, पण तरीही ओव्हरऑल आपण महिलांनी कसं आपला आहार सांभाळावा या विषयावरती तुम्ही मार्गदर्शन करणार आहात. तर तुम्हाला आजकाल म्हणजे कोणत्या केसेस अशा पाहायला मिळतात की काय प्रॉब्लेम्स असतात महिलांचे?
1: ओके. आजकाल स्त्रियांमध्ये बघायला गेलं तर स्त्रिया खूप कॉन्शियस असतात त्यांच्या वेट मॅनेजमेंटवरती. म्हणजे सर्वात आधी त्यांचं एक फोकस असते दॅट आय शूड रिड्यूस माय वेट. yes. मला बारीक व्हायचं आहे.
0: हो ना,
1: हे प्रत्येक स्त्रीचं एक स्वप्नच आहे आणि काही काही स्त्रियांचं एक स्वप्नच राहतं ते. बट दे के नॉट अचीव दॅट टार्गेट. बट आपण जर करेक्ट लाईफस्टाईल फॉलो केला किंवा स्ट्रेस मॅनेजमेंट केला किंवा वेट मॅनेजमेंट केला तर हे पॉसिबल आहे. कारण की आपलंच हेल्थ आपल्याच हातात असतं.
0: हो ना.
1: आणि वी आर ओनली रिस्पॉन्सिबल फॉर आवर बॉडी. आपलं शेवटपर्यंत जे लाईफ पार्टनर असतं ते आपल्या बॉडीशिवाय कोणी नसतं. नाही रिलेटिव्ह असतात, नाही फ्रेंड्स असतात, नाही हस्बंड, नाही मॉम अँड डॅड. आवर बॉडी इज द परमनंट ॲड्रेस असं म्हटलं तरी चालेल.
0: करेक्ट.
1: ह्या विषया व्यतिरिक्त वेट लॉस हा खूपच मोठा विषय आहे.
0: हो ना.
1: ह्याच्या व्यतिरिक्त स्त्रिया आजकाल जर रोग हे व्हायला लागले, स्त्रियांमध्ये वाढायला लागले तर डायबिटीज आहे, थायरॉईड आहे, PCOD आहे, इन्फर्टिलिटी आहे, एंडोमेट्रेसिस आहे, STDs आहे, प्लस 3 प्रेग्नन्सी आहे, युटराईन फायब्रॉइड्स आहे आणि सर्वायकल कॅन्सर्स पण आहे. ह्या सगळ्या मेजर डिझीज स्त्रियांना आजकाल व्हायला लागल्या.
0: ओके. मग आज आपण स्त्रियांना जे मार्गदर्शन करणार आहोत की त्यांचा एकंदरीत आहार कसा असावा त्याबद्दल काय सांगाल?
1: सर्वात आधी मी न्यूट्रिशन काय आहे ते सांगते. न्यूट्रिशन हे इंटरॅक्शन ऑफ फूड्स इन अवर बॉडी. तर फूडमध्ये काय काय असतं? कार्बोहायड्रेट्स असतात, प्रोटीन्स असतात, फॅट्स असतात, व्हिटॅमिन्स असतात, मिनरल्स अँड वॉटर. सो हेचं सगळं इंट्रॅक्शन म्हणजे फूडमध्ये जेव्हा आपण घेतो ते बॉडीमध्ये व्हेरियस चेंजेस होतात. मेटाबॉलिझम अँड कॅटाबॉलिझमची प्रोसेस होते आणि त्याच्या थ्रू बॉडीमध्ये मेंटेनन्स, ग्रोथ, रिप्रोडक्टिव्ह सिस्टम ह्याच्यासाठी की नाही ग्रोथ होण्यासाठी नेसेसरी असतं ह्या न्यूट्रिशन. ह्याच्या व्यतिरिक्त न्यूट्रिशन इन फिमेल जर बोलायला गेलो आपण तर दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. इवन लाईक पुरुषांसारखं स्त्रियालाही हक्क आहे की वेगवेगळे व्हरायटीज ऑफ फूड खाण्याचा, पण स्त्री काय करते घरा स्वयंपाकाच्या घरामध्ये असते, पुरुषांसाठी विचार करते किंवा घराच्या फॅमिलीसाठी किंवा किड्ससाठी विचार करते की ह्यांना काय बनवू, त्यांना काय बनवू आणि पोरांसाठी काय बनवू, पण ती स्वतःसाठी कधीच काही बनवत नाही.
0: अगदी बरोबर.
1: स्वतःसाठी काही वेट मॅनेजमेंटनुसार जर तिला एखादं डाएट जरी सुरू करायचं असेल, एखादं दिवस फॉलो करेल ती किंवा दुसऱ्या दिवशी फॉलो करेल, पण तिसऱ्या दिवशी ॲज इट इज असतं तिच्यासाठी. बिकॉज तिचा तो लाईफस्टाईलच असा होऊन गेलेला आहे तिच्या पोरांमध्ये म्हणा, तिच्या हस्बंडबरोबर म्हणा किंवा तिच्या फॅमिलीमध्ये, हा एक चक्रव्यूह झालेला आहे तिच्यासाठी. सो शी ते तिच्यामधून त्याला आउटपुटच मिळत नाही आहे. ह्याच्यामुळं काय होतं, ती स्ट्रेस आउट होते पण ती कुणासमोर ही व्यक्त करत नाही की तिला असा आहार घ्यायचा आहे, तसा आहार घ्यायचा आहे, त्याच्यामुळे ती तिच्या शरीराची काळजीच घेऊ शकत नाही. आणि मग डाएट तर फॉलो करणं म्हणजे दूरचीच बात आहे.
0: हो ना. ओके. म्हणजे न्यूट्रिशन म्हणजे नेमकं काय ते तुम्ही सांगून दिलात आणि ते आपल्या शरीरासाठी किती महत्त्वाचं आहे. पण याच्या व्यतिरिक्त महिलाने आपलं आरोग्य सांभाळत असताना आणखीन कोणत्या गोष्टींचा विचार करायला हवा आहाराच्या दृष्टिकोनातून?
1: आहाराच्या दृष्टिकोनातून आता एजनुसार बघायला गेलं तर टीनेजर्समध्ये तर ऑफकोर्स दे आर स्टडिंग, त्यांनी शिकायला लागलेत, म्हणून असं नाही करायचं की बाबा त्यांनी फूड अवॉइड करायचं किंवा जंक फूडशी अटॅचमेंट ठेवायला पाहिजे. कॉलेज गर्ल्स म्हणा किंवा स्कूल गर्ल्स म्हणा, इवन स्कूल गर्ल्स अँड टीनेजर्समध्ये पण खूप प्रॉब्लेम्स आजकाल बघायला मिळायला लागले. त्यांना ह्या वयामध्ये 20s and 25 age की नाही फायब्रॉइड्स व्हायला लागलेत, PCOD व्हायला लागलेत. सो दे शूड अवॉइड आउटसाईड फूड अँड जंक फूड. होममेड फूड जेवढं तुम्ही खाशीला तेवढं तुमच्या शरीरासाठी चांगलं आहे. आणि बाकीच्या वर्किंग वुमन जे आहेत ते देखील ही त्यांचं वर्क शेड्यूल पण डिसाईड करून आपल्या आहाराकडे लक्ष द्यायला पाहिजे. टाईम टू टाईम ब्रेकफास्ट, टाईम टू टाईम लंच, इव्हनिंगला जे काही तुम्ही स्नॅक्स खाशीला आणि डिनर पण टाईम टू टाईम खाल्लं तर तुमच्या लाईफस्टाईल चेंजेसमध्ये तुम्ही हे टाईम मॅनेजमेंट आणलं तर नक्कीच तुम्हाला त्याच्यामध्ये यश मिळेल.
0: छान. 30 ते 40 या वयोगटातील महिलांसाठी जर सांगायचं झालं, जसं तुम्ही म्हटलात की ती फक्त आपल्या फॅमिलीबद्दल विचार करत असते, स्वतःचा विचार जास्त करत नाही, तर तिनं आपलं आरोग्य व्यवस्थित सांभाळण्यासाठी कसा आहार असावा तिचा?

0: 30 to 40 एज हे फार पीक पिरियड असतं. एक तर त्यांची युटेरस श्रिंक होत असतं आफ्टर 30. काही जण प्लॅन पण करत असतात बिकॉज त्यांना लेट प्रेग्नन्सी पाहिजे असते, बिकॉज त्यांना एक सेटलमेंट पाहिजे असतं. आजकालचे वुमेन दे आर ग्रोईंग अप इन सो गुड ग्राफ की त्यांना आधी सेटलमेंट पाहिजे असतात. दे आर कम्पॅरिझनली त्यांनी पुरुषांच्या बरोबरीने चालण्याचा प्रयत्न करत असतात, म्हणून त्यांनी प्रेग्नन्सी पण की नाही लेट करत असतात प्लॅन. सो आय विल सजेस्ट दॅट यू शूड प्लॅन युअर प्रेग्नन्सी बिफोर 32 एज. दॅट इज व्हेरी गुड फॉर युअर युटरस अँड युअर बेबी ऑल्सो. सेकंड थिंग म्हणजे आफ्टर 35 जर म्हणायला गेलं तर आपलं युटरस श्रिंक होत जातं, तर हॉर्मोनल्स चेंजेस होतात आणि हॉर्मोनल्स चेंजेसमध्ये स्त्रियांमध्ये भरपूर चेंजेस होतात असतात, म्हणजे सिम्प्टमॅटिक चेंजेस खूप होत असतात. त्यामुळे त्यानुसार त्यांना मॅनेजमेंट करायचं असेल तर यू शूड इनटेक ऑफ व्हेरी गुड कॅल्शियम, विटॅमिन डी अँड गुड फॉलेट इनटेक ऑफ फूड्स, आयर्न रिच फूड्स, ह्याचा सगळा वापर त्यांनी आपल्या जेवणामध्ये करायला पाहिजे, कारण की भरपूर डिफिशियन्सीज की नाही ह्या एज ग्रुपमध्ये बघायला मिळालेलं आहेत. स्पेशली बोन रिलेटेड प्रॉब्लेम्स, युटरस रिलेटेड प्रॉब्लेम्स किंवा हॉर्मोनल चेंजेस हे जास्त 30 to 40 एजमध्ये बघायला मिळतात.
1: मग जसं तुम्ही सांगितलं की कॅल्शियम असायला हवा आहारात किंवा व्हिटॅमिन डी असायला हवं, तर याचा जर विचार केला तर पदार्थाच्या माध्यमातून त्यांनी म्हणजे कोणते पदार्थ ते आपल्या जेवणामध्ये घेऊ शकतात?
0: ओके, कॅल्शियम रिच फूड्स बघायला गेलं तर मिल्क इज अ व्हेरी गुड कॅल्शियम रिच फूड्स. आजकाल सगळेजण सप्लिमेंट्सवरती डिपेंड पण आहेत, बट दॅट इज नॉट एव्हरी टाईम पॉसिबल. सगळं सप्लिमेंटवरती पण चालत नाही. आहार आहे मेक युअर फूड ॲज अ मेडिसिन. मी प्रत्येकांना तेच सांगत असते, मेक युअर फूड ॲज अ मेडिसिन, नॉट अ मेडिसिन ॲज अ फूड. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू टेक व्हेरी गुड न्यूट्रियन्स इन युअर डायट. तर दूध एक आहे, हिरव्या पालेभाज्या जेवढ्या खाशील तेवढ्या चांगलं आहेत. फ्रेश फ्रूट्स, फ्रूट्स आपण काय काय करतो, आणतो ठेवतो एक दोन तीन दिवसांनी वगैरे करतो, तसं नाही खायचं. जसं फ्रेश आणशील तसं ते खायचं. प्लस नॉनव्हेजमध्ये पण काय आहेत, लीन मीट्स आहे, फिश आहे, सॅल्मन आहे, एवढे व्हरायटीज ऑफ फूड्स तुम्ही की नाही इनटेक करू शकता.
1: एकंदरीत आपण 30 ते 40 या वयोगटातील महिलांच्या आहाराबद्दल बोलत आहोत, तर प्रत्येकाची प्रकृती ही वेगवेगळी असू शकते. मग ज्याच्यामध्ये जर वेट एखाद्याचं जास्त असेल तर त्यांना काही पदार्थ अवॉइड करायला लागतील, तर एकंदरीत काय सांगाल की कोणते पदार्थ आपण आहारामध्ये घ्यावे आणि कोणते टाळावेत?
0: तर एखाद्या स्त्रीला जर तिचं असं अचीवमेंट असेल की मला वेट लूज करायचं आहे, तर पहिल्यांदा तिनं फोकस आपल्या कॅलरी इनटेकवरती करायला पाहिजे. दॅट किती कॅलरी इनटेक ती करायला लागली फुल डेमध्ये, मग ते कॅलरी हेल्दी फूड्समधनं मिळत आहेत का, ते तिनं एक छोटंसं आपली एक डायरी मेंटेन करायला पाहिजे की तिने इनटेक काय केलेलं आहे पूर्ण दिवसामध्ये. देन टाईम टू टाईम ब्रेकफास्ट, ब्रेकफास्टमध्ये ती आहारामध्ये ब्रेकफास्ट सिरियल्स खाऊ शकते. होममेड ब्रेकफास्ट पोहा, उपमा, ओट्स म्हणा, दलिया म्हणा, हे सगळं ब्रेकफास्टमध्ये ती खाऊ शकते. लंच पण ती चपाती, भाजी, सॅलड, बटर मिल्क ह्याचा वापर ती करू शकते. इव्हनिंग स्नॅक्समध्ये शी कॅन टेक टी, ग्रीन टी घेऊ शकते, फ्रूट ज्युसेस घेऊ शकते, ड्रायफ्रूट्स घेऊ शकते, पीनट्स घेऊ शकते. डिनर मात्र सगळ्यांचा हा मेजर प्रॉब्लेम आलेला आहे स्त्रियांचा. वर्किंग वुमन असल्यामुळं कधी कधी ती 6 वाजता जाते, 7 वाजता जाते, मग घरी जाऊन तिचं प्रिपेरेशन सुरू असतं. त्यामुळे तिला स्वतःला वेळच मिळत नाही. मग सगळ्यांना स्वयंपाकघरामध्ये सगळं स्वयंपाक करून सगळ्यांना जेवण देऊन मग ती शेवटला बसत असते. तोपर्यंत वाजतात 9 आणि 10, बट दॅट इज नॉट अ करेक्ट टाईम ॲक्च्युली. एव्हरी वुमन शूड फॉलो हर टायमिंग ऑफ डिनर, विच इज व्हेरी इसेन्शियल. 8 च्या आधी तुमचा हा डिनर व्हायला पाहिजे आणि बरोबर 9-9:30 वाजता तुम्ही 1 ग्लास मिल्क विथ 2 डेट्स घ्यायला पाहिजे.
1: येस, अच्छा,
0: दिस इज अ सिम्पल सॅम्पल. तुम्हाला मी एक प्लॅन एकंदरीत सांगितला की कसा असायला पाहिजे, बट टाइम मॅनेजमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट इन वेट लॉस. त्याच्यामध्येच आणि तुम्ही जर अलाव करायचं असेल तर लो जी आय फूड. लो जी आय फूड इज लो ग्लायसेमिक इंडेक्स फूड, फायबर रिच फूड खाऊ शकता तुम्ही. आणि एकंदरीत आता आजकाल आपण असे सुपर फ्रूट्स आहेत मार्केटमध्ये, त्याचा वापर केला देखीलही तुम्हाला खूप चांगले रिझल्ट मिळू शकतात बॉडीमध्ये.
1: हे झालं वेट लॉस, म्हणजे ज्यांना करायचं आहे त्यांच्यासाठी हा एकंदरीत आहार सांगितला तुम्ही दिवसभर कसा असावा. पण ज्यांना आपली प्रकृती म्हणजे व्यवस्थित ठेवायची आहे, काही तक्रारी नाहीत आणि फक्त फिट राहायचं आहे, त्यांच्यासाठी काय सांगाल?
0: तेवढंच सांगते की ज्यांना वेट मॅनेजमेंट करायचं म्हणजे मेंटेनन्स करायचं आहे, त्यांनी स्ट्रेस फ्री राहिलं तर सगळंच मेंटेन होतं. म्हणजे त्यांनी वेळेवरती सगळ्या वेळा पाळत आहात, ब्रेकफास्ट टाईम टू टाईम, लंच, स्नॅक्स किंवा डिनर, जर आठवड्यातनं एकदा देखील ही त्यांनी जर चीट मील पण करत नाही आहे, सो ऑफकोर्स दे विल मेंटेन अ गुड हेल्थ. फक्त एवढं की स्ट्रेसलेस लाईफ त्यांनी जर जगलं तर दे विल अचीव्ह व्हेरी गुड गोल्स.
1: छान. कार्यक्रमामध्ये छोटासा ब्रेक घेते, ब्रेक नंतर पुन्हा आपण डॉक्टर निकिता यांना ऐकणार आहोत. तुम्ही कुठे जाऊ नका, ऐकत्रा वेणू टोनी 90.4 KLE कनसू.

0: Family Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital. Cure for all health-related problems. Experienced doctors and ultra-modern facilities ke saath. KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital and Medical Research Center. Nehru Nagar, Pelagavi. Call 08312473777.
1: छोटेशा ब्रेक नंतर स्वागत आहे तुमचं. तुम्ही ऐकता वेणुधुनी 90.4 KLE गणसु आणि आरोग्यम धनसंपदा. या कार्यक्रमामध्ये आपण ऐकतोय डॉक्टर निकिता बागेवाडी यांना. इथं आणखीन एक क्वेश्चन मला विचारावं असं वाटतं की जसं आपण वेट लॉस आणि वेट मॅनेजमेंटबद्दल बोललो महिलांच्या मध्ये, काही मुली असतील म्हणजे वयात आलेल्या मुली म्हणा, त्यांचं वेट काही केलं तरी वाढत नाही. मुलं असतील, मुली असतील, त्यांचं वेट वाढतच नाही, तर त्यांच्यासाठी काही आहारामध्ये बदल करायला हवा का त्यांनी?
2: वेट गेनवरती बोलायला गेलं तर काही मुलींच्या हार्मोन्समध्ये आपण वर्क करतो. म्हणजे काही जण एक टीन एजमध्ये आल्यावरती वेट त्यांचं वाढायला लागतं. काही जणांचं एक एजनुसार एज फॅक्टर एक कन्सिडर केला जातं. थर्ड फॅक्टर कन्सिडर केला जातो त्यांचा मेटाबॉलिझम. तर त्यांचा मेटाबॉलिझममध्ये त्यांचं कॅटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज जर फास्ट असेल तर त्यांचं वेटच वाढत नाही काही. तर आपण जर कॉन्सन्ट्रेट करतो वेट गेन पेशंट्समध्ये तर मेटाबॉलिझमवरती करतो, आणि त्यांची ॲक्टिव्हिटी, फिजिकल ॲक्टिव्हिटी कशी आहे ते देखीलही आपण त्याच्यावरती वर्क करतो. तर त्यांना जास्तीत जास्त प्रोटीन रिच फूड्स खायला देतो, प्लस कार्बोहायड्रेट रिच फूड्स खायला देतो. हेच वेट गेनमध्ये आपण सल्ला देतो.
1: एकंदरीत महिलांचं आरोग्य आणि आहार या विषयावरती आपण बोलतोय. बरीचशी माहिती तुम्ही सांगितलीत, पण आजकालच्या महिलांना तेवढा वेळ नाही आहे. एखादी गोष्ट आपण करतोय आणि तो चेंज आपल्याला एक 5-6 महिन्याने दिसणार आहे, तितका वेळ नाही आहे. सगळ्यांना असा इन्स्टंट रिझल्ट हवा असतो. तर अशा काही मिरॅकल पदार्थ आहेत का ज्याचा समावेश आपण आपल्या आहारामध्ये करून थोडे लवकर आपण रिझल्ट पाहू शकू?
2: लवकर रिझल्ट असं म्हणजे मी त्याला बिलीव्ह नाही करत की बाबा आपल्याला 10 डेजमध्ये 10 kg वेट लॉस होणार किंवा वील गेट अ इंच लॉस इन 1 week ऑर समथिंग. बट येस, यू कॅन गेट अ लॉट ऑफ गुड चेंजेस, जे हेल्दी चेंजेस असायला पाहिजे. आणि तसं हेल्दी फूड इंटेक जर केला आपण तर येस, श्युअरली वील गेट अ गुड रिझल्ट. तसे काही फूड्स आहेत अवेलेबल की आपण त्याचा समावेश डे टू डे लाईफमध्ये आपण करू शकतो. लाईक फर्स्ट वन इज लाईक वीट ग्रास, ज्याला आपण गवंकरचा ज्यूस म्हणतो.
1: बर,
2: त्याचा इंटेक जरी केला विच इज रिच इन क्लोरोफिल, विटॅमिन सी, विटॅमिन बी, इट इज गुड इन आयन, फोलेट. ज्यांना अॅनिमिया आहे, ज्यांना वेट लॉस करायचं आहे, डायबेटिक आहेत, हायपरटेन्शन आहे, कार्डिओवॅस्क्युलर डिझीजशी त्यांनी जर हे करायला लागलेत, सफर करायला लागलेत, जॉईंट्स प्रॉब्लेम आहेत, रिप्रोडक्टिव्ह हेल्थ पण त्याच्याने सुधारतं. व्हीटग्रास ज्यूस इज वन ऑफ द व्हेरी सुपर फूड म्हटलं तरी चालेल त्याला. सेकंड इज मोरिंगा पावडर. मोरिंगा पावडर इज शेवग्याची पानं म्हणतो ना आपण, शेवगाची शेंग खातो पण शेवग्याची पानं कधीही आपण समावेश केलेला नाही आहे. बट दॅट इज ॲक्च्युली व्हेरी गुड फूड, इट इज अ सुपर फूड. महिलांसाठी तर ते फारच असं मिरॅकलसली उपयोग होतो असं म्हटलं तरी चालेल. ते फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये खूप सारे चेंजेस होत म्हणजे बघायला मिळालेले आहेत. डिझीज लाईक PCOD, एन्ड्रोमेट्रिओसिस, फायब्रॉइड सिस्ट, वजायनल प्रॉब्लेम्स, ह्याच्यावरती की नाही खूप त्याचा की नाही परिणाम दिसलेला आहे. सो इट इज अ व्हेरी गुड इन विटॅमिन सी, आयन अँड क्लोरोफिल. तिसरं मला सांगायचं म्हटलं तर सिनॅमन. सिनॅमन म्हणजे दालचिनी. दालचिनी इज अ व्हेरी गुड अँटी इन्फ्लेमेटरी म्हटलं तरी चालेल. इट इज रिच इन अँटी ऑक्सिडंट, वेट लॉससाठी खूप चांगलं आहे सिनॅमन. फोर्थ मला सांगायला ची गरजच नाही, हे आपण डे टू डे लाईफ यूज करतो पण कितपत करतो हे माहीत नाही. इट इज कोकोनट, नथिंग बट कोकोनट. कोकोनट इज अ लाईक आपण श्रीफळ म्हणतो
1: हो,
2: तर त्याचा समावेश आपण फार रेअर करतो आजकाल. म्हणजे त्याचा तेलाचा पण वापर म्हणा किंवा त्याचा पाणीचा वापर म्हणा किंवा नुकतंच खोबरं पण म्हणा, डे टू डे लाईफमध्ये त्याचा यूज असायलाच पाहिजे. किंवा त्याचं मिल्क पण म्हणा, विच इज व्हेरी इसेन्शियल. सगळे व्हायटल न्यूट्रियन्स, मिनरल्स, व्हिटॅमिन सगळे समावेश. इट इज अ सुपर फूड. कोकोनट डेली जरी खाल्ला वुमेन्स हेल्थ इज व्हेरी मच खूप खूप क्युअर होईल कोकोनटने तरी.
1: अच्छा
2: दिस आर द सम ऑफ सुपर फूड्स मी कन्सिडर केलेले आहेत.
1: छान, म्हणजे जे आपल्याकडे इझिली अवेलेबल आहेत काही गोष्टी आपल्याला बाजारातून आणाव्या लागतील, पण काही गोष्टी आपल्या किचनमध्ये असतातच, त्याचा वापर फक्त आपण करायला हवा, ज्याचा फायदा आपल्या आरोग्यावरती चांगला होणार आहे. शेवटी जाता जाता महिलांनी एकंदरीत आपलं आरोग्य नीट ठेवण्यासाठी आहार आपण कोणत्या भांड्यांमध्ये शिजवतो तेही खूप महत्वाचं मानलं जातं आजकाल, तर त्याच्याविषयी काही टिप्स सांगणार आहात का?
2: खूपच छान प्रश्न आहे. आजकाल नॉनस्टिकचं फार फॅशन सुरू आहे,
1: हो,
2: तर मी असं सजेस्ट करेन की नॉनस्टिक न वापरता तुम्ही ॲल्युमिनियम पण न वापरता लोखंडाची कढई किंवा लोखंडाचे पॅन, आयर्न कास्टिंग पॅन्स, कढई जे मार्केटमध्ये अवेलेबल आहेत त्याचा वापर जर केला तर खूपच चांगला होईल. कारण की त्याच्यामध्ये असलेलं आयन, जे कोण आयन डिफिशियन्सी आहे, ॲनेमिक पेशंट्स आहेत, त्यांना फार त्याचा युजफुल होतो. पूर्वीच्या जमान्यात जर बघायला गेलं तर नॉनस्टिक वगैरे नव्हतं, साध्या आपल्या मातीच्या भांड्यात देखील शिजवत होते त्याने, किंवा लोखंडाचे भांडेही देखील मिळायचे. त्यामुळे आपण ते सगळं विसरून गेलेलं आहे, सगळे वेस्टर्न कल्चरकडे वळत आहेत. त्यामुळे आय विल सजेस्ट की आपण पूर्वीच्या जमाना जे भांडी वापरत होतो, मातीचे म्हणा किंवा आयन कास्टिंग म्हणा, ते अंमलबजावणीत आणायला पाहिजे.
1: अच्छा, आहाराविषयी खूप डीपली तुम्ही मार्गदर्शन केलं एकंदरीतच. शेवटी जाता जाता आमच्या श्रोत्यांना, आजचा कार्यक्रम आपला महिलांसाठी आहे पण सर्वांसाठीच, काय टिप्स द्याल?
2: मी सर्व महिलांना किंवा मुलींना, कॉलेज जाणाऱ्या मुलींना मी हे एकच टिप देणार की तुम्ही, तुमचं जे शरीर आहे ते तुमच्या हातातच आहे, तुम्ही त्याच्यावरती वर्क करताय तसं त्याप्रमाणे तुम्हाला त्याचं रिझल्ट मिळणार. कारण की ही तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की तुम्ही त्याला कसं ॲज अ मशीन वर्क करता. ओके, जास्त इम्पॉर्टंट आहे की तुम्हाला काय खाण्याची गरज असल्यापेक्षा की तुमच्या शरीराला कितपत त्याची गरज आहे ते खावा. जंक फूडची जास्त गरज नाही आहे, बट चांगल्या हेल्दी फूडची गरज आहे आपल्या शरीराला. त्यामुळे मी हा सजेस्ट करीन की तुम्ही प्रॉपर फूड च्यू करून खात जावा, ॲटलीस्ट 32 times तरी च्यू करून खात जावा. वॉटर इनटेक पण तुमचं चांगलं असायला पाहिजे, ॲटलीस्ट 3 liters पर डे असायला पाहिजे. अँड छोटे छोटे गोष्टी जर तुम्हाला लाईफमध्ये चेंजेस करायचं असेल तर तुम्ही एक बेसिक गुड लाईफस्टाईल पॅटर्न तुमच्या लाईफमध्ये किंवा तुमच्या डे टू डे लाईफमध्ये चेंजेस करा. सकाळी उठून प्राणायाम करा, एक्सरसाइज करा, वॉकिंग करा, गुड ड्रायफ्रूट्स, फ्रूट्स, ज्यूसेस, ॲलोवेरा, आमला ज्यूस प्लस व्हीट ग्रास ज्यूस, ज्या पद्धतीने मी सुपर फूड सांगितलं त्याचा इनटेक करा. ह्या सगळ्या गोष्टी कन्सिडर केल्यावरती तुम्हाला नक्कीच चांगल्या वेट मॅनेजमेंटचे रिझल्ट मिळेल.
1: अच्छा, या सगळ्या गोष्टी म्हणजे आपण कायमच पाळायच्या आहेत की थोड्या वेळापुरत्या पाळायच्या, कसं असावं नियोजन?
2: जर आपल्याला आरोग्य ॲक्च्युली निरोगी राहायचं असेल तर आपल्याला कायमच फॉलो करायला लागणार, आणि कुठलाही डिझीज आपल्याला, जेणेकरून आपण सफर व्हायला पाहिजे, ॲडवर्स इफेक्ट त्याचा पुढेपर्यंत व्हायला नको पाहिजे, की जेणेकरून आपण त्यावेळीस न्यूट्रिशनची नाही तेव्हा ऑपरेशनची गरज व्हायला नको. त्यामुळे आत्ताच आपण जर अलर्ट राहिलं तर इट विल बी बेस्ट.
1: महिलांचं आरोग्य आणि त्यांचा आहार कसा असावा याबद्दल खूप छान मार्गदर्शन केलं तुम्ही. आणखीन एक वेगळा विषय घेऊन तुम्ही आमच्या सोबत असाल अशी मी आशा करते, पण आजच्यासाठी वेळ दिला त्याबद्दल थँक्यू सो मच.
2: थँक्यू.
1: हा होता आजचा आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम, ज्यामध्ये आपण डॉक्टर निकिता बागेवाडी यांना ऐकत होतो. महिलांचं आरोग्य आणि त्याप्रमाणे त्यांचा आहार कसा असावा याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. असा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला त्याच्या प्रतिक्रिया जरूर कळवा. त्यासाठी नंबर आहे 9019904904. मनीषा का नवीन कार्यक्रमासोबत उद्या पुन्हा येईलच, पण तोपर्यंत तुम्ही एकत्र वेणुधुनी 90.4 KLE कनसू. नमस्कार.

0: Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital. Cure for all health-related problems. Experienced doctors and ultra-modern facilities ke saath. KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital and Medical Research Center. Nehru Nagar, Belagavi. Call 08312473777.
1: श्रोतेहो नमस्कार. कर्करोग आणि संशोधनपूर्ण आयुर्वेद या कार्यक्रमात मनीषा आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आयुर्वेद ही आपल्या देशानं जगाला दिलेली सर्वात मोठी देणगी आहे असं मानलं जातं. या आयुर्वेदाबाबतच अधिक माहिती आपल्याला देण्यासाठी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे आयुर्वेद तज्ज्ञ आणि संशोधक डॉक्टर योगेश भेंडाळे आज आपल्यासोबत आहेत. गेली 15 वर्ष आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार देशात आणि देशाबाहेर करण्याचं त्यांचं काम चालू आहे. आयुर्वेदाला आधुनिक संशोधनाची जोड देऊन हे शास्त्र अधिक प्रभावीपणे जगापुढे उलगडून दाखवण्याचे काम त्यांनी केलेलं आहे. अरब राष्ट्रे, अमेरिका, इंग्लंड, युरोप अशा जगभरातल्या बहुतांश भागात आयुर्वेद पोहोचवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरती संशोधनाचं काम करत असताना जगभरातल्या हजारो लोकांच्या दुर्धर विकारांवर त्यांनी यशस्वी उपचार केलेले आहेत. डॉक्टर संशोधित केलेल्या 52 अधिक औषधांना आंतरराष्ट्रीय पेटंट मिळालेलं आहे आणि दुर्धर रोगांवरील औषधांचा त्यात प्रामुख्यानं समावेश आहे. डॉक्टर आज स्वतः आपल्याशी संवाद साधतायत. नमस्कार डॉक्टर, स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमात.
2: नमस्कार
1: डॉक्टर. दिवसेंदिवस हे कर्करोगाचं प्रमाण वाढत चाललंय, याबद्दल आपण काय सांगाल?
2: कॅन्सर हा अत्यंत वेगाने वाढणारा आजार आहे. सगळ्या जणांच्या वाचनात येणारी गोष्ट आहे की बदलती जीवनशैली, बदलती आहारशैली आणि वेगवान जीवन पद्धती ज्याला आपण म्हणूया, या सगळ्या गोष्टींमुळे कॅन्सर वाढतं आहे. सुमारे 11% या दराने कॅन्सरची दरवर्षी ग्रोथ होत आहे. 11 लाख लोक भारतामध्ये या आजाराने पीडित असतात आणि दरवर्षी साधारणतः 10 लाख लोकांची या आजाराने भारतामधलं हे स्टॅटिस्टिक्स आहे. दरवर्षी 10 लाख लोक कॅन्सरने आपल्या देशामध्ये डायग्नोज होतात, ज्यामध्ये आपल्याला माहिती आहे की आपल्या देशामध्ये तंबाखू किंवा सिगारेट याने होणाऱ्या कॅन्सरचं प्रमाण याच्यामध्ये प्राधान्याने आहे. परंतु तरी देखील स्त्रियांमधला कॅन्सर हाही इथे मोठ्या प्रमाणावरती आहे. तर जिभेचा किंवा तोंडाचा कॅन्सर तसंच फुफ्फुसांचा कॅन्सर, स्त्रियांचे स्तनाचे किंवा गर्भाशयाचे आजार, पुरुषांमध्ये प्रोस्टेट ग्रंथीचा आजार किंवा आतड्याचा कॅन्सर हे किंवा आणि लिव्हरचा कॅन्सर हे आपल्या देशामध्ये प्रमुख कॅन्सरपैकी असणारे आजार आहेत.
3: डॉक्टर, कर्करोगाची चिकित्सा आयुर्वेदिक औषधानं करता येते का?
2: प्रत्येक पॅथी, एस्पेशली आधुनिक शास्त्र कॅन्सरवरती प्रचंड संशोधन केलेलं आहे. गेले 40-50 वर्ष या आजारावरती सातत्याने संशोधन आधुनिक शास्त्र करत आहे आणि पूर्वीपेक्षा अधिक नवीन अशी उपचार पद्धती ही आज आधुनिक शास्त्राने जगाला दिलेली आहे. याच्यामध्ये प्राधान्याने केमोथेरपी, रेडिओथेरपी आणि सर्जरी किंवा शस्त्रक्रिया याचा प्रामुख्याने समावेश होतो. आयुर्वेदाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर बऱ्याच वेळेला असं एक लक्षात येतं की आयुर्वेदाचं जर आपण ब्रीद बघितलं की आयुर्वेदाचं ध्येय काय आहे किंवा आयुर्वेदाचं साध्य काय आहे, आयुर्वेद काय करू शकतो, तर आपण सर्वांना माहिती आहे की स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आणि आतुरस्य व्याधी परिमोक्षः, म्हणजे जो मनुष्य स्वस्थ आहे त्याच्या स्वास्थ्याचं रक्षण करणे आणि व्याधीग्रस्त असणाऱ्या व्यक्तीला व्याधीमुक्त करणे हे आयुर्वेदाचं प्रामुख्याने ध्येय आहे. हे ध्येय जर आपण बारकाईने याचा विचार केला तर वरकरणी असं वाटतं की आजार होऊच नये याकरताच आयुर्वेद जास्त काम करतो आणि झालेले जे काय आजार असतील त्याच्या ट्रीटमेंट्स करता. वरवर पाहता हे बरोबर आणि खरंही आहे, परंतु याचा सूक्ष्म विचार केल्यानंतर असं लक्षात येतं की आजार होऊ नये याकरता जितका सांगोपांग विचार आयुर्वेदाने केलेला आहे तितकाच आजार झाल्यानंतर पण एक प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन असा एक आयुर्वेदाचा विचार होऊ शकतो. तो म्हणजे एखादा आजार झाल्यानंतर तो आजार उत्तरोत्तर अवस्थांमध्ये परिवर्तित होतो किंवा त्याची कॉम्प्लिकेशन्स होत असतात, तो आजार पुढे पुढे जातो आणि त्यावेळेला एक प्रतिबंधात्मक स्वरूपाची चिकित्सा करण्याची गरज असते आणि

पण बाई तू जा, जाऊ द्या मुंबई, लग्न कर, सुखान ना, आणि माझ्या विषूमुळे तुका जर काही त्रास झालो असत ना तर त्याच्या वतीने मी माफी मागते हा, पण राग नको धरूस बाई,

0: बघ ना ताई, खरा तर विशुदादा आमचो कोण नाही हा, पण आमचा सगळा काय हा.
1: तुमचा कोणी नाहीये म्हणजे?
0: म्हणजे अगो तू आमका
2: ऐका. छान दिसतेस. बसल तुझे बाळ.

0: आता तरी मान्य कर, तू त्याच्या प्रेमात पडलीस.
1: मी आम शिट्स केअर घ्या. यशला फसवतीये का मी?
0: आय थिंक तू स्वतःला फसवतेय सारी.
2: किती हार लागली
0: ते फोटो काढताय. चल चल. अरे चल ना.

केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगावी येते. जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केएलई युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998331.

0: ಕೆಎಲ್ಇ ಡಾಕ್ಟರ್ ಪ್ರಭಾಕರ್ ಕೋರೆ ಆಸ್ಪತ್ರೆ ಮತ್ತು ಸಂಶೋಧನಾ ಕೇಂದ್ರದಿಂದ 24 ಗಂಟೆಗಳ ತುರ್ತು ಸೇವೆಗಾಗಿ ಕರೆ ಮಾಡಿ. ಟೋಲ್ ಫ್ರೀ ಸಹಾಯವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 1099. ಸಂಖ್ಯೆ ಮತ್ತೊಮ್ಮೆ 1099.
1: ಕೆಎಲ್ಇ ಫಾರ್ಮಸಿ ಕಾಲೇಜು ಬೆಳಗಾವಿ. 2026-27 ಪ್ರವೇಶಗಳು ಪ್ರಾರಂಭ. ವಿಮಾನ ನಿಲ್ದಾಣ ರಸ್ತೆ ಬಸವನ್ ಕುರ್ಚಿ ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿರುವ ಅತ್ಯಾಧುನಿಕ ಸೌಲಭ್ಯವುಳ್ಳ ಹೊಸ ಕ್ಯಾಂಪಸ್ಗೆ ಕಾಲೇಜ್ ಸ್ಥಳಾಂತರಗೊಂಡಿದೆ. ವಿವಿಧ ಕೋರ್ಸ್ಗಳು ಬಿಫಾರ್ಮ್, ಫಾರ್ಮ್ ಡಿ, ಎಂ ಫಾರ್ಮ್ ಮತ್ತು ಪಿಎಚ್ಡಿ ಸೇರಿದಂತೆ ಫಾರ್ಮಸಿ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಉನ್ನತ ಶಿಕ್ಷಣ ಪಡೆಯಲು ಸುವರ್ಣ ಅವಕಾಶ. ಕಾಲೇಜಿನ ಪ್ರಮುಖ ವಿಶೇಷತೆಗಳು: 100ಕ್ಕೂ ಹೆಚ್ಚು ವರ್ಷಗಳ ಶೈಕ್ಷಣಿಕ ಇತಿಹಾಸ ಮತ್ತು ಅನುಭವ, ವಿಶ್ವದಾದ್ಯಂತ 3,000ಕ್ಕೂ ಹೆಚ್ಚು ಹಳೆಯ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳ ಬಲಿಷ್ಠ ನೆಟ್ವರ್ಕ್, ಬೆಳಗಾವಿಯ ಏರ್ಪೋರ್ಟ್ ರಸ್ತೆಯಲ್ಲಿರುವ ಸುಸಜ್ಜಿತ ಹಾಗೂ ಅತ್ಯಾಧುನಿಕವಾದ ಹೊಸ ಆವರಣ, ಔಟ್ಕಮ್ ಬೇಸ್ಡ್ ಎಜುಕೇಶನ್, ಫಲಿತಾಂಶ ಆಧಾರಿತ ಶಿಕ್ಷಣ ಪದ್ಧತಿ, ಅಡ್ವಾನ್ಸ್ ಡಿಜಿಟಲ್ ಲರ್ನಿಂಗ್ ಎಕೋಸಿಸ್ಟಮ್, ಜಾಗತಿಕ ಮಟ್ಟದ ಗ್ರಂಥಾಲಯ, ವಿಶ್ವ ದರ್ಜೆಯ ಪುಸ್ತಕ ಮತ್ತು ಮಾಹಿತಿ ಕೇಂದ್ರ, ಪ್ರಾಯೋಗಿಕ ತರಬೇತಿ ಸೌಲಭ್ಯ, ಆಧುನಿಕ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ನಿಲಯಗಳು ಮತ್ತು ಕ್ರೀಡಾ ಮೂಲ ಸೌಕರ್ಯಗಳು, ನ್ಯಾಕ್ ಎ ಪ್ಲಸ್ ಗ್ರೇಡ್ ಮತ್ತು ಎನ್ಐಆರ್ಎಫ್ ಶ್ರೇಯಾಂಕ ಹೊಂದಿರುವ ಪ್ರತಿಷ್ಠಿತ ಸಂಸ್ಥೆಯಲ್ಲಿ ಗುಣಮಟ್ಟದ ಶಿಕ್ಷಣ ಮತ್ತು ಉದ್ಯೋಗ ಅವಕಾಶಕ್ಕೆ ಆದ್ಯತೆ. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಕರೆ ಮಾಡಿ ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 0831-247-1399, ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9740639702, ವೆಬ್ಸೈಟ್ www.kleefarm.edu.
2: बेळगावचा नवा माणाचा शिखर लक्झरीचा नवा अध्याय. बेळगावकरांनो, आलिशान जीवनशैलीच्या नव्या ओळखीला तयार आहात का? घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी वन लाईफ. अंबिका इन्फ्रा बिल्ड अँड कोरे डेव्हलपर्स, शहरातील सर्वात मोठा आणि भव्य गेटेड रेसिडेन्शियल प्रकल्प. हा केवळ निवासी प्रकल्प नाही तर बेळगावच्या जीवनशैलीत घडणारा एक ऐतिहासिक बदल आहे. आधुनिक सुविधा आणि सुसज्ज उत्कृष्ट नियोजनातून साकारलेली एक आलिशान वसाहत, सर्वोत्तम जीवन जगणाऱ्यांसाठी. हा भव्य प्रकल्प कोरे डेव्हलपर्स आणि अंबिका ग्रुप यांच्या प्रतिष्ठित संयुक्त उपक्रमातून साकारला जातोय. अनेक वर्षांचा अनुभव, विश्वास आणि दर्जेदार बांधकाम यांचा संगम म्हणजेच वन लाईफ अंबिका इन्फ्रा बिल्ड अँड कोरे डेव्हलपर्स. पूर्ण पारदर्शकता आणि आधुनिक अभियांत्रिकी मानांकनानुसार उभारलेले ही घरे मजबूत, सुरक्षित आणि सौंदर्यपूर्ण आहेत. शहरातील प्रतिष्ठित भाग्यनगर 9वा क्रॉस येथे वसलेला हा भव्य प्रकल्प 200 आलिशान फ्लॅट सह एक शहरातील शहर आहे. सुरक्षित गेटेड कम्युनिटी, सुंदर बागा, जागतिक दर्जाच्या सुविधा आणि सुसंस्कृत शेजारी, हेच आहे इथले खास वैशिष्ट्य. बेळगावचे भविष्य येथे आकार घेत आहे आणि त्याचा भाग होण्याची संधी तुमच्यासाठी सज्ज आहे. आजच तुमच्या स्वप्नातील घर बुक करा. संपर्क 7760477279. साइट ऑफिस अंबिका प्लॅटिनम, अंबिका वन लाईफ वन केअर, जिथे आरामाला मिळते.

0: ಬೆಳಗಾವಿಯ ಕೆಎಲ್ಇ ಆಯುರ್ವೇದ ಆಸ್ಪತ್ರೆಯು ಆರೋಗ್ಯ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಉತ್ಕೃಷ್ಟ ಸೇವೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸುತ್ತಿದೆ.
1: ರೋಗಿಗಳಿಗೆ ಉತ್ತಮ ಸೇವೆ ಕಲ್ಪಿಸಿಕೊಡಲು ಅವಶ್ಯವಾದ ನುರಿತ ತಜ್ಞರಿಂದ ತಪಾಸಣೆ, ಹೊರ ಹಾಗೂ ಒಳರೋಗಿ ವಿಭಾಗ ಅನುಭವಿ ಆಯುರ್ವೇದ ವೈದ್ಯರಿಂದ ಹೊಂದಿದೆ.
0: ಕೆಎಲ್ಇ ಆಯುರ್ವೇದ ಆಸ್ಪತ್ರೆಯ ಮುಖ್ಯ ಧ್ಯೇಯ ರೋಗ ನಿವಾರಣೆ, ಆರೋಗ್ಯ ನಿರ್ವಹಣೆ.
1: ನಿಮ್ಮ ಆರೋಗ್ಯ ಸಮಸ್ಯೆಗಳಿಗೆ ಆಯುರ್ವೇದ ಚಿಕಿತ್ಸೆಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ
0: ಕೆಎಲ್ಇ ಆಯುರ್ವೇದ ಆಸ್ಪತ್ರೆ, ಶಹಾಪುರ, ಬೆಳಗಾವಿ. ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 0831-24-86-286.
2: माहेश्वरी अंध मुलामुलींच्या शाळेमध्ये 2026 आणि 27 या नूतन वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. पहिली ते 10वी पर्यंतच्या अंध विद्यार्थ्यांसाठी अत्युत्तम वसतिगृह शाळा असून गरीब आणि ग्रामीण भागातून आलेले 120 विद्यार्थी येथे शिक्षणाचा सध्या लाभ घेत आहेत. या शाळेमध्ये इयत्ता 1 ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत वस्ती, जेवण यासह ब्रेल लिपीमध्ये शिक्षण देण्यात येते. शिक्षणाबरोबरच संगीत, व्यावसायिक शिक्षण, संगणक प्रशिक्षण, चलनवलन प्रशिक्षण, खेळ पोहण्याचे प्रशिक्षण, ब्रेल पाठ्यपुस्तके व औषध उपचाराची सोयही आहे. विशेष म्हणजे गेल्या 38 वर्षांपासून शाळेचा SSLC परीक्षेचा निकाल 100% येतोय. तेव्हा आपल्या ग्रामपंचायत किंवा आसपासच्या गावांमध्ये अंध मुले आणि मुली आढळल्यास त्यांना आमचा पत्ता देऊन आमच्याशी संपर्क साधण्यासाठी प्रेरित करा. अंध मुलांच्या शिक्षण व उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्न करून आपले अमूल्य योगदान द्यावे. प्रवेशासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे, विद्यार्थ्यांचा जन्म दाखला, अपंगत्वाबद्दल वैद्यकीय प्रमाणपत्र, UDID कार्ड, ID साइज 4 फोटो, स्टॅम्प साइज 4 फोटो, उत्पन्नाचा व जातीचा दाखला, रहिवासी दाखला, आई वडील आणि विद्यार्थ्यांचे आधार कार्ड, जॉईंट बँक पासबुक अर्जासह शाळेत भेटावे. अधिक माहितीसाठी संपर्क करा माहेश्वरी अंध मुलांची शाळा, नेहरू नगर, बेळगाव येथे. फोन नंबर आहे 9448154235 आणि 7259570595.

बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचे योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचे निदान करणं आणि योग्य उपचार करणं. तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286. केली फार्मसी कॉलेज बेळगाव शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. एअरपोर्ट रोड बसवनकुडची बेळगाव येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज नव्या कॅम्पस मध्ये महाविद्यालय स्थलांतरित झाले आहे. उपलब्ध अभ्यासक्रम असा आहे बी फार्म, फार्म डी, एम फार्म, पीएचडी. फार्मसी क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्यासाठी सुवर्ण संधी. महाविद्यालयाची प्रमुख वैशिष्ट्ये 100+ वर्षाची शैक्षणिक परंपरा आणि अनुभव. जगभरातील 3000+ अधिक माजी विद्यार्थ्यांचे भक्कम नेटवर्क. बेळगाव विमानतळ रस्त्यावरील सुसज्ज आणि अत्याधुनिक नवा कॅम्पस. परिणाम आधारित शिक्षण पद्धती. प्रगत डिजिटल लर्निंग इकोसिस्टम. जागतिक दर्जाचे ग्रंथालय आणि माहिती केंद्र. आधुनिक प्रयोग

0: कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते।
0: फोन

0: केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटतील।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कोलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते।

0: Daily Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital. Cure for all health-related problems. Experienced doctors and ultra-modern facilities ke saath. Daily Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital and Medical Research Center. Nehru Nagar, Pelagavi. Call 08312473777.
1: माहेश्वरी अंध मुलामुलींच्या शाळेमध्ये 2026 आणि 27 या नूतन वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. पहिली ते 10वी पर्यंतच्या अंध विद्यार्थ्यांसाठी अत्युत्तम वसतिगृह शाळा असून गरीब आणि ग्रामीण भागातून आलेले 120 विद्यार्थी येथे शिक्षणाचा सध्या लाभ घेत आहेत. या शाळेमध्ये इयत्ता पहिली ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत वस्ती, जेवण यासह ब्रेल लिपीमध्ये शिक्षण देण्यात येते. शिक्षणाबरोबरच संगीत, व्यावसायिक शिक्षण, संगणक प्रशिक्षण, चलनवलन प्रशिक्षण, खेळ पोहण्याचे प्रशिक्षण, ब्रेल पाठ्यपुस्तके व औषध उपचाराची सोयही आहे. विशेष म्हणजे गेल्या 38 वर्षांपासून शाळेचा SSLC परीक्षेचा निकाल 100% येतोय. तेव्हा आपल्या ग्रामपंचायत किंवा आसपासच्या गावांमध्ये अंध मुले आणि मुली आढळल्यास त्यांना आमचा पत्ता देऊन आमच्याशी संपर्क साधण्यासाठी प्रेरित करा. अंध मुलांच्या शिक्षण व उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्न करून आपले अमूल्य योगदान द्यावे. प्रवेशासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे, विद्यार्थ्यांचा जन्म दाखला, अपंगत्वाबद्दल वैद्यकीय प्रमाणपत्र, UDID कार्ड, ID साइज 4 फोटो, स्टॅम्प साइज 4 फोटो, उत्पन्नाचा व जातीचा दाखला, रहिवासी दाखला, आई वडील आणि विद्यार्थ्याचे आधार कार्ड, जॉईंट बँक पासबुक अर्जासह शाळेत भेटावे. अधिक माहितीसाठी संपर्क करा माहेश्वरी अंध मुलांची शाळा, नेहरू नगर, बेळगाव येथे. फोन नंबर आहे 9448154235 आणि 7259570595. केली फार्मसी कॉलेज बेळगाव शैक्षणिक वर्ष 2026 आणि 27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. एअरपोर्ट रोड बसवणकुडची बेळगाव येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज नव्या कॅम्पस मध्ये महाविद्यालय स्थलांतरित झाले आहे. उपलब्ध अभ्यासक्रम असा आहे BFarm, PharmD, MPharm, PhD. फार्मसी क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्यासाठी सुवर्ण संधी. महाविद्यालयाची प्रमुख वैशिष्ट्य 100 अधिक वर्षाची शैक्षणिक परंपरा आणि अनुभव, जगभरातील 3000 अधिक माजी विद्यार्थ्यांचे भक्कम नेटवर्क. बेळगाव विमानतळ रस्त्यावरील सुसज्ज आणि अत्याधुनिक नवा कॅम्पस, परिणामाधारित शिक्षण पद्धती, प्रगत डिजिटल लर्निंग इकोसिस्टम, जागतिक दर्जाचे ग्रंथालय आणि माहिती केंद्र, आधुनिक प्रयोगशाळा व प्रात्यक्षिक प्रशिक्षण सुविधा, आधुनिक वसतिगृहे आणि क्रीडा सुविधा सुद्धा. NAC A+ ग्रेड आणि NIRF क्रमवारी प्राप्त प्रतिष्ठित संस्थेत गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि उत्तम रोजगार संधींना प्राधान्य. अधिक माहितीसाठी संपर्क करा 0831-2471-399 आणि 9740-6397-02. वेबसाइट आहे www.kleFarm.edu.

केली विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगावी येते. जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केली विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केली युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998331.

0: घुमावन्ने में हो रही है देर, इंतजार है खुशखबरी का। There is one name you can trust, KLE Fertility Center with science, soul and sensitivity. जिंदगी को दो नई शुरुआत KLE IVF के साथ। आज ही विजिट करें KLE Fertility Center, OPD number 97, शरावती सेकेंड फ्लोर, KLE's डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल एंड MRC बेगावी। फोन नंबर 08312551530 एंड 247377 एक्सटेंशन 1530।
1: बेळगावचा नवा माणाचा शिखर, लक्झरीचा नवा अध्याय। बेळगावकरांनो, आलिशान जीवनशैलीच्या नव्या ओळखीला तयार आहात का? घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी वन लाईफ, अंबिका इन्फ्रा बिल्ड अँड कोरे डेव्हलपर्स, शहरातील सर्वात मोठा आणि भव्य गेटेड रेसिडेन्शियल प्रकल्प। हा केवळ निवासी प्रकल्प नाही, तर बेळगावच्या जीवनशैलीत घडणारा एक ऐतिहासिक बदल आहे। आधुनिक सुविधा आणि सुसज्ज उत्कृष्ट नियोजनातून साकारलेली एक आलिशान वसाहत, सर्वोत्तम जीवन जगणाऱ्यांसाठी। हा भव्य प्रकल्प कोरे डेव्हलपर्स आणि अंबिका ग्रुप यांच्या प्रतिष्ठित संयुक्त उपक्रमातून साकारला जातोय। अनेक वर्षांचा अनुभव, विश्वास आणि दर्जेदार बांधकाम यांचा संगम म्हणजेच वन लाईफ अंबिका इन्फ्रा बिल्ड अँड कोरे डेव्हलपर्स। पूर्ण पारदर्शकता आणि आधुनिक अभियांत्रिकी मानकांनुसार उभारलेले ही घरे मजबूत, सुरक्षित आणि सौंदर्यपूर्ण आहेत। शहरातील प्रतिष्ठित भाग्यनगर नव्वा क्रॉस येथे वसलेला हा भव्य प्रकल्प 200 आलिशान फ्लॅट सह एक शहरातील शहर आहे। सुरक्षित गेटेड कम्युनिटी, सुंदर बागा, जागतिक दर्जाच्या सुविधा आणि सुसंस्कृत शेजारी, हेच आहे इथले खास वैशिष्ट्य। बेळगावचे भविष्य येथे आकार घेत आहे आणि त्याचा भाग होण्याची संधी तुमच्यासाठी सज्ज आहे। आजच तुमच्या स्वप्नातील घर बुक करा। संपर्क 7760477279। साइट ऑफिस अंबिका प्लॅटिनम, अंबिका वन लाईफ वन केअर, जिथे आरामाला मिळते।

केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल कडून केली फर्टिलिटी सेंटर सुरू झाले आहे. अत्याधुनिक IVF सुविधांसोबत सुसज्ज सेंटर OPD साठी तयार आहे. केली फर्टिलिटी सेंटर मध्ये आधुनिक प्रजनन सेवा देत आहोत, ज्यामध्ये समाविष्ट आहे प्रजनन औषध, क्लिनिकल एम्ब्रॉलॉजी, एंड्रोलॉजी आणि एंडोस्कोपी साठी विशेष OPD, 3D लॅप्रोस्कोपी आणि हिस्ट्रोस्कोपी सारख्या अत्याधुनिक एंडोस्कोपी सेवा सुद्धा. समर्पित फेटल मेडिसिन युनिट, ज्यामध्ये एक इन हाऊस पूर्ण वेळ सल्लागार असणार आहे, तज्ञ डॉक्टरांची टीम असेल. आम्ही आमच्या रुग्णांना सर्वोत्तम काळजी प्रदान करण्यासाठी तत्पर आहोत. आमचा पत्ता: केली फर्टिलिटी सेंटर, OPD नंबर 97, शरावती, सेकंड फ्लोर, केलीज डॉक्टर प्रभाकर कोरी हॉस्पिटल आणि MRC. फोन नंबर 0831255530 आणि 2473777, एक्सटेन्शन 1530.

बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं. तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286.

बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं. तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केले शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.